सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते। म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं।

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार रसिक हो, स्वागत आहे आपलं आपल्या शोमध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे शुभांगी। मित्रांनो, जीवनाच्या टप्प्याटप्प्यात रंग भरत असताना अचानक आपण थांबतो। खरं तर असं होऊ नये म्हणूनच आजचा आपला हा विषय, तो म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी। तसं पाहिलं तर निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, बरं का? ते म्हणजे आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे अशुभचिंतक। ते आपण बघणारच आहोत। पण निंदेवरून आठवलं, आपण केलेल्या प्रत्येक कर्माची प्रशंसा व्हावी असे प्रत्येकाला वाटते, परंतु कधी कधी त्या कर्मामध्ये काही कमतरता सुद्धा असू शकते। परिणामी आपल्या कार्याची निंदा होऊ शकते, बर का? म्हणूनच आपण निंदा ऐकण्याची देखील तयारी ठेवली पाहिजे। सदैव लक्षात ठेवा की जिथे प्रशंसा होते तिथे काही जणांकडून निंदा सुद्धा होणारच। तसा विचार केला तर आपण केलेल्या कामातील चुका आपण स्वतः सहजपणे काढू शकत नाही, बरोबर ना? कारण ते काम आपल्या बुद्धीप्रमाणे बरोबरच असतं। परंतु जर एखादी दुसरी व्यक्ती त्यातील चुका दाखवित असेल तर त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे। एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीचे मनापासून आभार देखील मानले पाहिजेत। मित्रांनो, जसे एखाद्या विद्यार्थ्यांचा पेपर शिक्षक तपासून देतो की नाही, त्यातील चुका दाखवतो, त्यावेळीच विद्यार्थ्याला आपली चूक लक्षात येते व ती तो सुधारू शकतो। तसाच आपला निंदक हा सुद्धा एक प्रकारे आपला शिक्षक आहे। त्यामुळे त्याचा तिटकारा न करता त्याला धन्यवाद दिले पाहिजे। लक्षात ठेवा की गुलाबाची सुगंधी फुले येण्यासाठी त्या रोपट्याला दुर्गंध येणारी खते घालावी लागतात, हे तर आपण प्रॅक्टिकल जीवंत उदाहरण पाहतो। त्याचप्रमाणे निंदा, ग्लानी व अपमान या गोष्टी आपल्या जीवनात खताचे काम करतात। जेव्हा आपण या खतामधून सुद्धा सकारात्मक चिंतन करीत राहू तेव्हाच आपल्या जीवनात सद्गुण रूपी सुगंधी फुले येतील। तात्पर्य म्हणजे आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी निंदारूपी खत गरजेचे आहे, बर का? गुलाबाला सुवासिक बनविण्यासाठी त्यावर सतत सुगंधी द्रव्याचा शिडकाव करीत राहिलो तर ते रोपटे मरून जाईल। तसेच एखाद्याच्या कार्याची सातत्याने केवळ प्रशंसाच करीत राहिलो तर त्याची प्रगती खुंटते, त्याला आपल्याला आपल्या दोषाची जाणीवच होणार नाही। त्यामुळे निंदक हाच आपला खरा मित्र आहे आणि अशा मित्रांची अधून मधून अवश्य भेट घ्यावी, कारण निंदा आपल्याला जागृत करते, जागी ठेवते आणि प्रशंसा आपल्याला झोपविते। म्हणूनच जिथे आपली प्रशंसा होत असेल तेथून कान बंद करून निघून जा। प्रशंसा एखाद्या फुगवलेल्या फुग्याप्रमाणे असते जो कधीही फुटू शकतो, बर का मित्रांनो? या उलट आपली निंदा ऐकून जो स्वतःमध्ये परिवर्तन करतो, बदल घडवतो, तो परिस्थिती रूपी वादळामध्ये सुद्धा सफल बनू शकतो। दिवसेंदिवस त्याची प्रगती होत जाते। ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्यातील त्रुटी व कमतरता वर्णन करते तेव्हा आपल्या जीवनातील सफलतेचे दरवाजे आपोआप उघडतात, कारण त्या त्रुटी आपल्या जीवनातून काढण्याचा आपण प्रयत्न करतो। त्यामुळे निंदक हा आपला एक शिक्षक आहे, खरा मित्र व शुभचिंतक सुद्धा आहे। म्हणूनच निंदकाच्या इशाऱ्याला समजून जर आपण पुरुषार्थ केला, प्रयत्न केले, तर आपल्याला सफलता अवश्य प्राप्त होते। मित्रांनो, निंदा एखाद्या कडव्या औषधासारखी असते, बरं का?
पिताना कडू वाटते पण लाभ खूप होतो। सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कार्याची निंदा करते तेव्हा ती डायरेक्ट आपल्याला ऐकवत नाही, चार चौघात केलेली निंदा तर एखाद्या बाणाप्रमाणे हृदयामध्ये आघात करते, ती एखाद्या कडू कारल्यासारखी कडवट असते। पण अशा कडू कारल्याला पचविणे पण तितकेच महत्वाचे, त्यानेच आपण निरोगी बनतो। म्हणूनच आपली निंदा करणाऱ्याला नेहमी क्षमा करा, लक्षात घ्या, त्यांना क्षमा करा आणि पुढे चाला। मनामध्ये त्यांचे आभार माना, कारण त्यांनीच आपले दोष दाखवून एक प्रकारचा आरसा आपल्या पुढे ठेवला। आरसा आपल्या पुढे ठेवल्यामुळे आपण वेळेच्या आत त्याला सुधारू शकलो। मित्रांनो, या विषयाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरहंकारी बनून जो आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो ना, तोच आपल्या जीवनाला महान बनवू शकतो। आपण आधीही पाहिलं, निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे आपले विरोधी व अशुभ चिंतक। या दोन्ही निंदा करणाऱ्यामध्ये मोठा फरक असतो। जो आपला शुभचिंतक आपल्या कामातील त्रुटी काढतो त्यामागे त्याचा सकारात्मक भाव लपलेला असतो। अशा शुभचिंतकाची निंदा ऐकून आपण जर स्वतःमध्ये परिवर्तन केले तर आपण जीवनात सफल बनू शकतो। परंतु आपला अशुभचिंतक जेव्हा आपली निंदा करतो त्यात मात्र घृणाभाव, वैरविरोध, नकारात्मक भाव सामावलेला असतो। त्याला असे वाटते की याने चांगले कर्म करणे सोडून द्यावे, याला त्यात असफलता प्राप्त व्हावी, अशा निंदकाकडे दुर्लक्ष केले पाहिजे बर का। त्याने केलेली निंदा ऐकून न ऐकल्यासारखे केले पाहिजे व आपण हाती घेतलेले चांगले काम निर्धाराने चालूच ठेवले पाहिजे। मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या निंदकापासून स्वतःला सावधान करणे अत्यंत गरजेचे। चला तर आता मला वाटतंय इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत भेटूयात।

नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभांगी आणि आपण कंटिन्यू करत आहोत आपला गोडसा टॉपिक निंदकाचे घर असावे शेजारी। तर मित्रांनो, निंदा तोच सहन करू शकतो जो निरअहंकारी आहे, म्हणजेच गर्व नसावा। आपल्याला कोणत्याही कलेचा, विशेषतेचा, गुणाचा वा कार्याचा अभिमान येता कामा नये। जर का अभिमान आला तर आपण जरा सुद्धा निंदा सहन करू शकत नाही बर का। अभिमानी व्यक्तीला म्हणजेच गर्विष्ठ व्यक्तीला निंदा ही अपमानाच्या रूपामध्ये अनुभवास येते आणि मग सारी खिटखिट सुरू होते। त्यामुळे निरहंकारी बनून राहणाराच आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःने परिवर्तन करू शकतो आणि आपले जीवन सफल करू शकतो। चला तर एक छोटीशी गोष्ट ऐकूयात। एकदा एका मूर्तिकाराला आपल्या कलेचा अभिमान जागृत होतो व त्याला वाटू लागले की माझ्यासारखा मूर्तिकार या दुनियेतच दुसरा कोण नाही। त्याला वाटले की आपण यमराजाला सुद्धा फसवू शकतो, म्हणून त्याने आपल्या सारख्या 10 मूर्ती बनविल्या आणि जेव्हा मरण जवळ आले तेव्हा त्या मूर्ती समवेत लपून बसला। इथे यमराज त्या मूर्तिकाराचे प्राण घेण्यासाठी आला, परंतु त्याला हे कळेना की यातील नेमका मूर्तिकार कोण आहे, कारण सर्वच एकसारखे दिसत होते। तेव्हा यमराजाने एक युक्ती केली। तो म्हणाला की हा मूर्तिकार किती चांगला आहे, फक्त त्याने एक चूक मात्र केली आहे। ते शब्द ऐकताच मूर्तिकाराचा अभिमान जागृत झाला। तो म्हणाला, कोणती चूक झाली महाराज, मी तर जगप्रसिद्ध मूर्तिकार आहे। असे बोलताच यमराज म्हणाला की मी तुलाच घेण्यासाठी आलो आहे। तात्पर्य म्हणजे अहंकारी गर्विष्ठ व्यक्ती जरा सुद्धा आपली चूक व निंदा ऐकून घेऊ शकत नाही। शेवटी लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जितकी आपण प्रगती करू तितके आपले विरोधक वाढू लागतात, परिणामतः निंदाही वाढत जाते। अशा वेळी निंदा करणाऱ्या व्यक्तींवर नाराज होण्याऐवजी त्यापासून काहीतरी चांगला धडा घ्या, तरच आपली सदैव उन्नती होत राहील। त्याचबरोबर आपली जीवनरूपी बाग फुलबाग अनेक गुणरूपी फुलांनी जसे नम्रता, सहनशीलता, धैर्यता, मधुरता, हर्षित मुक्ता, दिव्यता इत्यादी दिव्य गुणरूपी फुलांनी फुलून जाईल। तर मित्रांनो, या विषयावरून काय लक्षात आलं बरं? ते म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी। चला तर आता इथे मी थांबवते आणि तुम्हाला तुमच्या रंगीत आयुष्यासाठी शुभेच्छा देते।

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

0: दीदी ऐसा क्यों नहीं होता है? जो होता है वो क्यों होता है?
1: कारण फिर वही कायदा
2: कायदा कायदा आखिर फायदा।
3: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकड़ी की काठी काठी पे घोड़ा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: एक वाक्य ने मेरे थॉट्स को डिस्टर्ब किया, फीलिंग्स को डिस्टर्ब किया, मेरे शब्द डिस्टर्ब हुए, मैंने शायद वो चीजें बोल दी आपने जो बोलनी नहीं चाहिए थी, फिर आपका बिहेवियर डिस्टर्ब हुआ, फिर रिलेशनशिप एनर्जी एक्सचेंज डिस्टर्ब हुआ एक घंटे के लिए। लेकिन मुझे अपने आप को ये चेक करना है कि ये जो मैं सोच रही हूँ, इज इट कम्फर्टेबल फॉर मी। एक चीज हमने मिस आउट की कि ये सारी थॉट्स एंड फीलिंग्स जो हमने क्रिएट की उसका इफेक्ट हमारे शरीर पे भी पड़ा। व्हेन वी हैव अंडरस्टूड कि एवरी थॉट दैट वी क्रिएट, जस्ट द अदर डे एक डॉक्टर ने हमें एक्सप्लेन किया, एक साइकाइट्रिस्ट है, तो उन्होंने कहा ब्रेन के अंदर 10,000 crore सेल्स है, दिस इज द ब्रेन, ओके 10,000 crore सेल्स। एंड फिर उन्होंने कहा ये 10,000 crore सेल्स आर, ईच सेल इज कनेक्टेड टू एटलीस्ट 10,000 मोर सेल्स इन द बॉडी, 10,000 crore सेल्स इन द ब्रेन इनटू 10,000, दिस इज द ह्यूमन नेटवर्क, सो मेनी स्विचेस कनेक्टेड टू सो मेनी स्विचेस। अब जब इतने स्विचेस से कनेक्टेड होते हैं तो एक में भी अगर कुछ ऊपर नीचे होगा तो उसका इफेक्ट कितना लंबा जाएगा। तो जब ब्रेन में 10,000 crore सेल्स कनेक्टेड टू 10,000 सेल्स, ईच सेल कनेक्टेड टू 10,000 सेल्स इन द बॉडी, एंड हर थॉट जो हम क्रिएट कर रहे हैं उसका ब्रेन पर असर पड़ रहा है, ब्रेन से फिर वो केमिकल सीक्रेट होते हैं, फिर उसका असर शरीर पे पड़ता है, और हमने कितने आराम से एक घंटा डिस्टर्ब रहे। अब हम अगर इस इक्वेशन को सिर्फ चेक करें तो एक घंटे में कितना इम्पैक्ट आया होगा हमारे शरीर के ऊपर, उस समय याद नहीं रहता ना, क्योंकि हमें शायद नॉलेज नहीं है, अवेयर नहीं है, या हम अपने आप को अलाउ करते हैं वैसे करना।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपण 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरील हा खेळ शब्दांचा। या शोने 6 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि 7व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना आपण वेगवेगळे विषय दिले, सामाजिक, याचबरोबर प्रेमाचे विषय, विरहाचे विषय, वेगवेगळ्या फुलांबाबत खूप सारे विषय, आणि त्यासोबतच आपण सुंदर सुंदर चित्र सुद्धा दिलेली होती, आणि त्या चित्राच्या अनुषंगाने आपण आपल्या जगभरातील साहित्यिक मान्यवरांना लिहिण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं। त्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या आपले साहित्यिक मान्यवर पाठवत असतात, आणि आपण सर्वजण या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेत आहात। शब्द शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर श्रोते हो, आजच्या या शो साठी आपण एक सुंदर असं चित्र दिलेलं होतं, एक कपल जे सांज वेळी एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करत होत, त्या अनुषंगानंच ते चित्र होत, आणि त्या सुंदर अशा चित्राच्या अनुषंगानं आपल्याला खूप अप्रतिम आणि सुंदर अशा कविता आणि चारोळ्या आलेल्या आहेत। त्या सुंदर अशा कविता आणि चारोळ्यांकडं आपण वळणार आहोत, आणि त्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेताना आपण जेव्हा मागे वळून पाहतो आयुष्यामध्ये, तेव्हा खूप वेळा आपल्याला असं वाटतं की खूप सारं निसटून गेलं, खूप सारं जगायचं होतं पण जगायचं राहिलंय। प्रत्येक वेळी आज जगू उद्या जगू म्हणता म्हणता आयुष्य कधी संपून जातं कळत नाही का। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की आयुष्यातली अजून एक सांज ढळते आहे, आयुष्यातली अजून एक सांज ढळते आहे, जीवन मुठीतल्या वाळू सारखे निसटते आहे, जीवन मुठीतल्या वाळू सारखे निसटते आहे, किती सरसर निष्ठून गेला नजरे समोर काळ, किती सरसर निष्ठून गेला नजरे समोर काळ, किती सावरले तरी अजून काहीतरी सुटते आहे, किती सावरले तरी अजून काहीतरी सुटते आहे. आणि असंच होतं, नाही का श्रोते हो, कारण आपण कितीही सावरायचा प्रयत्न केला तरी काही ना काही हे सुटून जातं. त्यामुळं जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा क्षण मिळतील, त्या सुंदर क्षणांना आपण जगलं पाहिजे, त्या सुंदर क्षणांचा सोहळा केला पाहिजे. आणि आजच्या शोमधल्या पहिल्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्या सुंदर अशा कवितेमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून. सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की जिवलग नात्यांची ऊब सखोलताच देणार, जिवलग नात्यांची ऊब सखोलताच देणार, मन संलग्न पूरक परस्परांचेच होणार. वा, मन संलग्न पूरक परस्परांचेच होणार, मनास मिळता शांती होई भावनांची तृप्ती, मनास मिळता शांती होई भावनांची तृप्ती, साथीदार जीवनाचा निष्ठावंत हीच शक्ती, साथीदार जीवनाचा निष्ठावंत हीच शक्ती, निष्ठावंत हीच शक्ती. आणि अगदी खरंय की मनाला शांती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत भावनांची तृप्ती होत नाही, आणि भावनांची तृप्ती होण्यासाठी, मनाला शांती मिळण्यासाठी आपण समाधानी असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्या समाधानापैकी एक सर्वात मोठ्या समाधानाची गोष्ट असणं गरजेचं आहे, ते म्हणजे जीवनाचा साथीदार हा निष्ठावंत असणं गरजेचं आहे. खूपच अप्रतिम सुंदर असं शब्दांकन चित्राला साजेसे असे भाव मांडणारी ही कविता होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय. सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून की तुझ्या माझ्या प्रीतीचं सखे एकच गुपित आहे, तुझ्या माझ्या प्रीतीचं सखे एकच गुपित आहे, देह दोन असले तरी, देह दोन असले तरी हृदय मात्र एकच आहे, देह दोन असले तरी हृदय मात्र एकच आहे, दोघांमधल्या प्रीतीत यत्किंचितही दुरावा नाही, दोघांमधल्या प्रीतीत यत्किंचितही दुरावा नाही, दिसतात जीव दोन परी, दिसतात जीव दोन परी, श्वास वेगळा नाही, श्वास वेगळा नाही. वाह वाह, खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते की देह दोन असले तरी हृदय मात्र एकच आहे, आणि दोघांमधल्या प्रीतीत यत्किंचित ही दुरावा नाही, आणि हीच अमर प्रेमाची निशाणी असते, नाही का? कारण प्रेमाचं एक भाव जे नातं असतं त्या नात्यामध्ये दुरावा नसला पाहिजे. दोन जीव असले तरी श्वास एक असला पाहिजे, दोघांची स्पंदनं जी आहेत ती एकसारखी असली पाहिजेत. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत वास्को गोवा येथून. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी वास्को गोवा येथून लिहिलंय शपथ या शीर्षकाखाली की दूर प्रेमाच्या गावात तुझा साथ माझा साथ, दूर प्रेमाच्या गावात तुझा साथ माझा साथ, सुखी राहू जीवनात ही हृदयांची शपथ. वाह, सुखी राहू जीवनात ही हृदयांची शपथ, हृदय चित्र आकारत स्वप्न संसार पाहात, हृदय चित्र आकारत स्वप्न संसार पाहात, सुखाने नांदू म्हणत ती दोघेही आनंदात, सुखाने नांदू म्हणत ती दोघेही आनंदात. तर प्रेमाचं गाव आणि त्यामध्ये दोघांची एकमेकांना साथ, सुखी राहू जीवनात ही हृदयाची शपथ, आणि जीवनामध्ये सुखी राहणं हे खूप गरजेचं असतं. त्या अनुषंगाने अप्रतिम भाव असलेली ही मॅडमची रचना. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की आयुष्याच्या वाटेवर या साथ तुझी सदा असावी, आयुष्याच्या वाटेवर या साथ तुझी सदा असावी, देवू वचन हे परस्परांना, देवू वचन हे परस्परांना, या शांत संध्या समयी, या शांत संध्या समयी, या शांत संध्या समयी. वाह, तर आयुष्याच्या या वाटेवर कायम तू सोबत राहा, आणि हे वचन आपण एकमेकांना देऊया, या शांत संध्या समयी, तर चित्राच्या अनुषंगाने खूप अप्रतिम आणि बोलके असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून. निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिले की तिन्ही सांजेच्या वेळी भेटूयात एकांत स्थळी, तिन्ही सांजेच्या वेळी भेटूयात एकांत स्थळी, तुझ्या माझ्या प्रेमाची रांगोळी, तुझ्या माझ्या प्रेमाची रांगोळी काढूया दोघांच्या हाताने सूर्य मावळते काळी, काढूया दोघांच्या हाताने सूर्य मावळते काळी, सूर्य मावळते काळी. वा, तर तिन्ही सांजेच्या वेळेला आपण कुठतरी एकांत स्थळी भेटूया जिथं तुझ्या माझ्या प्रेमाची रांगोळी सूर्य मावळतीच्या वेळेला काढूया. तर प्रेमाची रांगोळी आपण सांज वेळी काढूया आणि जे सुंदर सुखद क्षण असतात ते एकमेकांसोबत घालूयात असे खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून की संध्याकाळी कातर वेळी सूर्याची थकली किरणे. वा, संध्याकाळी कातर वेळी सूर्याची थकली किरणे आभाळाने कवेत घेता सूर उमटती ओठी गाणे, आभाळाने कवेत घेता सूर उमटती ओठी गाणे, सूर उमटती ओठी गाणे, ओठी गाणे. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह वाह. आणि खरंय की सूर्याची किरण सुद्धा कातर वेळी थकतात असं शब्दांकन सरांनी करून सरांनी पुढे असं लिहिलंय की आभाळाने कवेत घेता सूर उमटती ओठी गाणे. आणि श्रोते हो, पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत बुलढाणा येथून. संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी बुलढाणा येथून लिहिले की प्रेमाचे निशान करीती नभाकडे, प्रेमाचे निशान करीती नभाकडे, दोघांची जोडी जणू प्रेम भासे हृदयाकडे, दोघांची जोडी जणू प्रेम भासे हृदयाकडे, प्रेम भासे हृदयाकडे. वाह वाह, चित्र आणि त्या चित्रामधले जे भाव होते त्या भावांना अचूक जे आहे ते मॅडमनी टिपलेलं आहे की प्रेमाचे निशाण करीती नभाकडे आणि दोघांची जोडी जणू प्रेम भासे हृदयाकडे. अप्रतिम सुंदर अशी ही प्रेमचारोळी. आणि पुढच्या एका सुंदर प्रेमचारोळीकडे वळूया ज्यामध्ये अश्विनी सोनावणे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. अश्विनी सोनावणे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की प्रेम हृदयाच्या गाभ्यात वसलं मखमली स्पर्शाने गुपित खुललं, प्रेम हृदयाच्या गाभ्यात वसलं मखमली स्पर्शाने गुपित खुललं, अलगद कर्ण फुलांच्या झोक्यात, अलगद कर्ण फुलांच्या झोक्यात धुंद क्षितिज रंगून गेलं, धुंद क्षितिज रंगून गेलं. वाह, तर प्रेम हृदयाच्या गाभ्यात वसलं मखमली स्पर्शाने गुपित खुललं. वाह, तर मखमली स्पर्शाने खुललेलं गुपित मॅडमनी अप्रतिमरित्या उलगडलेलं आहे. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हाखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.
3: आपकी खूबसूरत आंखों में समा सकता हूँ क्या, मैं अंदर आ सकता हूँ?

0: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर। कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा की छेके।
2: श्रोते हो सांजवेळ, तो आणि ती आणि तो मंतरलेला क्षण या अनुषंगाने आज आपण बोलत आहोत। आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की बहर जाते हळूहळू ही मंतरलेली सांज सावळी रात्र, बहरत जाते हळूहळू ही मंतरलेली सांज सावळी रात्र, तुझ्या सोबतीच्या क्षणांना अनुभवताना पुलकित होते गात्र, तुझ्या सोबतीच्या क्षणांना अनुभवताना पुलकित होते गात्र, तूच तू असतेस अवती भोवती नित्य, तूच तू असतेस अवती भोवती नित्य, पोहोचत नाहीत फक्त मनातले भाव, पोहोचत नाहीत फक्त मनातले भाव, सके फक्त तुझ्याच प्रीतीचा मी, सके फक्त तुझ्याच प्रीतीचा मी, वसवला आहे अंतरात हळवा गाव, सके फक्त तुझ्याच प्रीतीचा मी, वसवला आहे अंतरात हळवा गाव, अंतरात हळवा गाव। तर ही माझी एक कविता होती श्रोते हो। आणि याबरोबरच आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अरुणा नामदेव पवार मॅडम लिहित आहेत धुळे येथून। अरुणा नामदेव पवार मॅडम यांनी धुळे येथून लिहिलंय पाखरे या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की दोन नाजूक पाखरे संसार वेलीवर झुलती, दोन नाजूक पाखरे संसार वेलीवर झुलती, प्रीत फुलांचा सुगंध मना मनात डुलती, प्रीत फुलांचा सुगंध मना मनात डुलती, मना मनात डुलती। वाह, तर दोन नाजूक पाखरे असं संबोधन करून मॅडमनी अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी लिहिलेली होती की प्रीत फुलांचा सुगंध मना मनात डुलती, अप्रतिम असे भाव होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून। सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिले मोरपीस प्रेमाचे या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत मोरपीस प्रेमाचे, मॅडमनी लिहिलंय विविध रूपी प्रेमाच्या अनुभूतीने जीवन आनंदमयी होत असते, विविध रूपी प्रेमाच्या अनुभूतीने जीवन आनंदमयी होत असते, मोरपिसा समत्या प्रेमळ स्पर्शाने, मोरपिसा समत्या प्रेमळ स्पर्शाने, बिकट प्रसंगही सोपे करते, बिकट प्रसंगही सोपे करते। वाह, तर विविध रूपी प्रेमाच्या अनुभूतीनं जीवन आनंदमयी होतं आणि मोर पिसासम त्या प्रेमळ स्पर्शाने बिकट प्रसंग सुद्धा सोपे होतात। आणि अगदी खरं आहे की स्पर्श जो आधाराचा असतो, स्पर्श जो प्रेमाचा असतो, स्पर्श ज्या स्पर्शामुळं एक जगण्याची नवी उमेद निर्माण होते, तर या मोर पिसासम असलेल्या प्रेमळ स्पर्शाबद्दल मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती। आणि श्रोते हो आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ विद्याप्रकाश माने मॅडम लिहित आहेत मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून शब्दशून्य मंच। सौ विद्याप्रकाश माने मॅडम मंगळवेढा शब्दशून्य मंच। आणि मॅडमनी लिहिलंय की सुंदर ते मोहक आकाश केशरी रंगाने पसरले, सुंदर ते मोहक आकाश केशरी रंगाने पसरले, लोभसवाने दृश्य पाहता नजरेचे नवचैतन्य शहारले। वाह, लोभसवाने दृश्य पाहता नजरेचे नवचैतन्य शहारले, प्रीत फुलताना प्रीतीची, प्रीत फुलताना प्रीतीची, मन झाले केशर कस्तुरी। वाह, प्रीत फुलताना प्रीतीची, मन झाले केशर कस्तुरी, सांज येती उल्हासित होऊन, सांज येती उल्हासित होऊन, नव्याने पिसारा फुलतो अंतरी, नव्याने पिसारा फुलतो अंतरी, नव्याने पिसारा फुलतो अंतरी। वाह वाह, तर लोभस्वान ते दृश्य पाहून नजरेचे नजरेचे नवचैतन्य शहारते। आणि त्याचबरोबर मॅडमनी प्रीत फुलताना प्रीतीची, मन झाले केशर कस्तुरी असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की किती निरागस असतं सावल्यांच्या विश्वात रमणं, किती निरागस असतं सावल्यांच्या विश्वात रमणं, आभासी असून ही त्यातील प्रतिमेत स्वतःलाच शोधणं, आभासी असून ही त्यातील प्रतिमेत स्वतःलाच शोधणं, स्वतःलाच शोधणं. आणि अगदी खरंय की सावल्यांच्या विश्वात सुद्धा कधीतरी रमता आलं पाहिजे, कारण ते आभासी असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण स्वतःचा शोध घेऊ शकतो, नाही का? आणि सावली जी कायम आपली साथ करते, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि याबरोबरच आपण पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ आनंदी यशवंत जाधव मॅडम लिहित आहेत फलटण जिल्हा सातारा येथून. सौ आनंदी यशवंत जाधव मॅडम यांनी फलटण जिल्हा सातारा येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की तुझ्या माझ्या प्रेमाचा आता वसंत फुलला, तुझ्या माझ्या प्रेमाचा आता वसंत फुलला, ग्रीष्मात हवा हवासा मोगरा बहरला, ग्रीष्मात हवा हवासा मोगरा बहरला, पुन्हा नव्याने भेटू, पुन्हा नव्याने भेटू असो ऋतू कोणताही. वाह, पुन्हा नव्याने भेटू असो ऋतू कोणताही, मनोमनी भेटण्याला कशाच कारण काही, मनोमनी भेटण्याला कशाच कारणे काही, कशाच कारणे काही. वाह, तर तुझ्या माझ्या प्रेमाचा हा फुललेला वसंत आहे, आणि ग्रीष्मात हवा हवासा असलेला जो मोगरा आहे तो सुद्धा बहरलाय. आपण पुन्हा भेटूया कोणताही ऋतू असो. खूप सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये होतं. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत पहिल्या चारोळीमध्ये की तुझ्या माझ्या प्रेमाचा भाव निर्मळ असावा. वा, तुझ्या माझ्या प्रेमाचा भाव निर्मळ असावा, त्यात खऱ्या प्रेमाचा अर्थ दिसावा, त्यात खऱ्या प्रेमाचा अर्थ दिसावा. आणि अगदी खरंय की प्रेमामध्ये भाव निर्मळ असणं खूप गरजेचं आहे, त्यामध्ये प्रेमाचा अर्थ दिसणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा आपण पाहतो की मनामध्ये जो भाव असतो तो निर्मळ नसतो, आणि आपल्याला खरं प्रेम हे शोधावं लागतं की आपल्याबद्दल समोरच्याला प्रेम आहे का हे शोधण्याची जेव्हा पाळी येते तेव्हा त्याला निर्मळ प्रेम आहे असं म्हणता येत नाही. म्हणून प्रेमाचा निर्मळ भाव असणं किती महत्वाचं आहे या अनुषंगानाची ही सुंदर अशी चारोळी. आणि पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की सुगंधित क्षणात सहवास आहे प्रेमाचा, सुगंधित क्षणात सहवास आहे प्रेमाचा, मंदधुंद वारा घेतो ठाव मनाचा, मंदधुंद वारा घेतो ठाव मनाचा. वाह, तर सहवास, प्रेमाच्या सहवासामध्ये क्षण सुगंधित होतात, याबद्दलचे अप्रतिम असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अतुल दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले. अतुल दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की सूर्याला ठेवून साक्षीला, सूर्याला ठेवून साक्षीला हातात घेतला तुझा हात, सूर्याला ठेवून साक्षीला हातात घेतला तुझा हात, मी कधीच तुझा झालो, मी कधीच तुझा झालो, तू देशील ना मला साथ, तू देशील ना मला साथ. वाह, तर सूर्य साक्षीला आहे आणि त्याच्या साक्षीने मी तुझा हात हाती घेतलाय, मी तुझा झालोय पण तू मला साथ देशील का. खूप अप्रतिम अतिशय बोलके असे भाव सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की सावली तू माझी बंध रेशमाचे असे, सावली तू माझी बंध रेशमाचे असे, तुझ्या सावलीत मी तरु तली वाट सरू जसे. वा, तुझ्या सावलीत मी तरुतली वाट सरू जसे, वाट सरू जसे, तू माझी सावली आहेस आणि हे बंध रेशमाचे आहे, तुझ्या सावलीतली मी तरुतली वाट सरू आहे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी येथून. सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी येथून लिहिले प्रेम शीर्षकाखाली की भावना मनाची व्यक्त अव्यक्त विसंगतीतली. वाह, भावना मनाची व्यक्त अव्यक्त विसंगतीतली, भास आभासांच्या जाणीवेतली, भास आभासांच्या जाणीवेतली, कधी शब्द तर कधी निशब्द, कधी शब्द तर कधी निशब्द, आईची माया संगोपनाची बाबांच्या शिस्तीची, आईची माया संगोपनाची बाबांच्या शिस्तीची भावंडाच्या अवखळ चकमकीची भावंडाच्या अवखळ चकमकीची मैत्रीतल्या अनपेक्षित जाणीवेची मैत्रीतल्या अनपेक्षित जाणीवेची मनाने मानलेल्या आश्वासनांची मनाने मानलेल्या आश्वासनांची तर अशी ही भावना मनाची कधी व्यक्त कधी अव्यक्त कधी भास तर कधी आभासातली कधी शब्दातली तर कधी निशब्दतेमधली अशी ही भावना मनाची तर अप्रतिम सुंदर अशी भावना मनाची मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात ज्या शोने 6 वर्ष पूर्ण करून 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा. भेटूया छोट्याशा ब्रेकमध्ये.

प्रतिसाद चंद्रात तेच तारुण्याच्या मदनात, तेच तारुण्याच्या मदनात नटखट चांदनी आनंदात, नटखट चांदनी आनंदात दिसे तोच चंद्रमा लावण्यात, दिसे तोच चंद्रमा लावण्यात। वाह, तर चित्राला साजेसे असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते की पौर्णिमेचा चंद्रमा नभात आणि प्रेमी युगलांचे हात हातात। त्याचबरोबर मॅडमनी या रचनेमध्ये शेवटी असं लिहिलंय की नटखट चांदनी आनंदात दिसे तोच चंद्रमा लावण्यात। तर लावण्यातला चंद्रमा मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या एका कवितेमध्ये वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की मोजाव्यात म्हणलं आकाशातील चांदण्या जरा तर चंद्रमाला छळतो, मोजाव्यात म्हणलं आकाशातील चांदण्या जरा तर चंद्रमाला छळतो, सोबत माझी तो मलाच मागतो, सोबत माझी तो मलाच मागतो आणि मिश्किल मग हसतो, आणि मिश्किल मग हसतो, मोजमाप माझ्या चांदण्यांचे मग मी करते तो हास्य माझे मोजतो। वाह, मोजमाप माझ्या चांदण्यांचे मग मी करते तो हास्य माझे मोजतो, सौंदर्य मी चांदण्यात बघते, सौंदर्य मी चांदण्यात बघते आणि तो चंद्र माझ्यातच बघतो, आणि तो चंद्र माझ्यातच बघतो। वाह वाह, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो, की सौंदर्य मी चांदण्यात बघते आणि तो चंद्र माझ्यातच बघतो। तर चंद्र, चांदण्या आणि ती सांजवेळ खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत। सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी अंबाजोगाई घाटनांदूर श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले। सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड। चित्र चारोळी, दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत मॅडमनी आणि मॅडमनी लिहिलंय की दोन तन एक मन बसली दोन पाखरे, दोन तन एक मन बसली दोन पाखरे, क्षितिजावर निष्पाप बनवले हृदयाचा आकार, क्षितिजावर निष्पाप बनवले हृदयाचा आकार, हृदयाचा आकार। आणि पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की रंगवली स्वप्ने इंद्रधनू जीवन बनले बहार, रंगवली स्वप्ने इंद्रधनू जीवन बनले बहार, मन गुंतले वचनात सुंदर करू संसार, मन गुंतले वचनात सुंदर करू संसार। वाह, तर रंगवली स्वप्ने इंद्रधनू जीवन बनले बहार, तर स्वप्नांना इंद्रधनू केलं की जीवनामध्ये बहार येते। त्या अनुषंगानाची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शिवकन्या पांडुरंग तोंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। सौ शिवकन्या पांडुरंग तोंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की सूर्याच्या या किरणात सख्या, सूर्याच्या या किरणात सख्या हृदय बनवून आपले रूप पाहूया, सूर्याच्या या किरणात सख्या हृदय बनवून आपले रूप पाहूया, आयुष्याच्या या वळणावर, आयुष्याच्या या वळणावर कायम आपण एकत्र राहूया, कायम आपण एकत्र राहूया, कायम आपण एकत्र राहूया। वा, तर सांज वेळी सोबतीचं वचन देणारी, सांज वेळी एकत्र कायम आपण राहूया आयुष्याच्या या वळणावर अशी साथ सोबत मागणारी ही अप्रतिमाशी चारोळी होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शिल्पा बळीराम चित्रावर मॅडम लिहित आहेत बडोदा गुजरात येथून। सौ शिल्पा बळीराम चित्रावर मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिलंय जोडी या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की वाटे तू हवा हवासा तुझं प्रेम भक्ती करण्यास, वाटे तू हवा हवासा तुझं प्रेम भक्ती करण्यास, प्रेमाविन सख्या रे जोडी ही शून्याचा भास, प्रेमाविन सख्या रे जोडी ही शून्याचा भास, जोडी ही शून्याचा भास, शून्याचा भास। वाह वाह, तर वाटे तू हवा हवासा तुझं प्रेम भक्ती करण्यास, तू कशासाठी हवा आहेस तर तुझ्या प्रेमाची भक्ती करण्यासाठी तू हवा आहेस, आणि प्रेमाविना सख्या ही जोडी जणू शून्याचा भास होते। खूप अप्रतिम गहिरे असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व येथून। सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व येथून लिहिलंय प्रतिमा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की तप्त सूर्यबिंबामध्ये झाकाळली प्रतिमा तुमची, त
तप्त सूर्यबिंबामध्ये

ते झाकाळली प्रतिमा तुमची अंधारलेल्या जीवनामध्ये, अंधारलेल्या जीवनामध्ये शोधतो प्रतिभा प्रेमाची, शोधतो प्रतिभा प्रेमाची। वाह, तर अंधारलेल्या जीवनामध्ये प्रेमाची प्रतिभा शोधण्याचा हा सुंदर असा प्रयास या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता। खूप अप्रतिम अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहितात माटुंगा मुंबई येथून। अंजना कर्णिक मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की मने जुळताच दोघांची करंगुळी त्यांच्या जुळती, मने जुळताच दोघांची करंगुळी त्यांच्या जुळती, ही खूण असे प्रीतीची, ही खूण असे प्रीतीची, दोघे मिळून शपथ घेती, दोघे मिळून शपथ घेती। वाह वाह, तर चित्र ज्यामध्ये एकमेकांनी एकमेकांना प्रेमाचे संबोधन जे आहे ते केलेलं होतं, त्या अनुषंगाने मॅडमनी लिहिलंय की ही खूण असे प्रीतीची, दोघे मिळून शपथ घेती। तर घेतलेल्या आणाभाकाची ती खूण मॅडमच्या या रचनेमध्ये अप्रतिमरित्या शब्दबद्ध झालेली होती। आणि श्रोते हो, पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ श्वेता प्र एनोरकर मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ श्वेता प्र एनोरकर मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले, मॅडम लिहित आहेत की आनंदाला नसावी गगन मर्यादा, आनंदाला नसावी गगन मर्यादा, शब्दांच्या चाकोरीत विणलेले, शब्दांच्या चाकोरीत विणलेले, प्रेमाला न उमगे शब्दांचा कायदा, प्रेमाला न उमगे शब्दांचा कायदा, मुक्त हृदयाला स्पर्शून गेलेले, मुक्त हृदयाला स्पर्शून गेलेले, असे हे प्रेमाचे शब्द। खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव मांडणारी मॅडमची जी चारोळी। श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये कोमल धनराज फलके मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। कोमल धनराज फलके मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले की तुझ्या सवे पाहिलेला तो सूर्यास्ताचा, हृदयाच्या मिलनाने किरणे अवतरती, तुझ्या सवे पाहिलेला तो सूर्यास्ताचा, हृदयाच्या मिलनाने किरणे अवतरती, नसे एकटी रे मी आता कधीच का, नसे एकटी रे मी आता कधीच का, तूच असतो की माझ्या अवती भवती, तूच असतो की आता माझ्या अवती भवती, माझ्या अवती भवती। वाह वाह, तर तुझ्या सवे पाहिलेला तो सूर्य असताचा आणि हृदयाच्या मिलनाने ती किरणे अवतरतात, नसे एकटी रे मी आता कधीच का, मी आता का एकटी कधीच नसते, तर तूच असतो की माझ्या अवती भवती। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमाचे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि पुढच्या पण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून। काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिले प्रेम शीर्षकाखाली की तुझ्या माझ्या बोटांनी साकारली हृदयाची आकृती, तुझ्या माझ्या बोटांनी साकारली हृदयाची आकृती, आपण आयुष्यभर प्रेम करू प्रेम एकमेकांवरती। वाह, आपण आयुष्यभर करू प्रेम एकमेकांवरती, तुझ्या माझ्या बोटांनी साकारली हृदयाची आकृती, आपण आयुष्यभर करू प्रेम एकमेकांवरती, होईल दोघांचे जीवन परिपूर्ण, होईल दोघांचे जीवन परिपूर्ण, इच्छित मनोकामना होईल सफल संपूर्ण, इच्छित मनोकामना होईल सफल संपूर्ण, इच्छित मनोकामना होईल सफल संपूर्ण। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या सुद्धा कवितेमध्ये होते की आपण आयुष्यभर एकमेकांवरती प्रेम करूया, म्हणजे दोघांचंही जीवन जे आहे ते परिपूर्ण होऊन जाईल आणि इच्छित मनोकामना जी आहे ती सुद्धा पूर्ण होईल। श्रोते हो, याबरोबरच पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले पहिल्या चारोळीत सर लिहित आहेत की सूर्याच्या या तांबूस किरणात सखे हृदय बनवून पाहूया। क्या बात आहे, सूर्याच्या या तांबूस किरणात सखे हृदय बनवून पाहूया, एकमेकांची साथ देऊन सुखी संसारात एक राहूया, एकमेकांची साथ देऊन सुखी संसारात एक राहूया, एक राहूया, एक राहूया। वाह वाह वाह, तर सूर्याच्या या तांबूस किरणांमध्ये आपण हृदय बनवून पाहूया आणि आपण साथ एकमेकांना देऊया आणि आपण संसारामध्ये एक राहूया।
खूप अप्रतिम निस्यम आणि घट्ट प्रेमाची ग्वाही देणारी सरांची ही अप्रतिम अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की हे माझे हृदय तुझ्यासाठीच आहे, या हृदयात कायम तूच असावे. हे माझे हृदय तुझ्यासाठीच आहे, या हृदयात कायम तूच असावे. तुझ्याने माझ्या सात जन्माच्या या नात्यात दुसरे कोणीच नसावे. तुझ्याने माझ्या सात जन्माच्या या नात्यात दुसरे कोणीच नसावे, दुसरे कोणीच नसावे. क्या बात आहे. तर तू आणि मी दोघांचं हृदय जे आहे ते एकमेकांचं एकमेकांसाठी असलं पाहिजे, आणि या सात जन्माच्या नात्यामध्ये दुसरं कोणी नसलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर दोनही चारोळ्या होत्या. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेकमध्ये.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक, तुम्ही रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM वर आरजे कैलास सोबत आहात। आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया। आणि ज्या सुंदर अशा कवितेमध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे पुणे येथून लिहिले छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान। श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले सर लिहित आहेत तथा दादासाहेब तळेगाव दाभाडे पुणे येथून छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान हृदय जॉकी या नावाने सर लिहितात। अंधळे संकेत या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की तू आणि मी काहीसे कृत्रिम सांकेतिक प्रेम बंधनात। क्या बात आहे, तू आणि मी काहीसे कृत्रिम सांकेतिक प्रेम बंधनात। उरेल का काही अस्तित्व मिटल्यावर, उरेल का काही अस्तित्व मिटल्यावर स्मृती सुमनात, उरेल का काही अस्तित्व मिटल्यावर स्मृती सुमनात। जगा वेगळी श्रृंखला की अट्टहास काय तो कयास, जगा वेगळी श्रृंखला की अट्टहास काय तो कयास। कधी सलगी कधी बेडगी, कधी सलगी कधी बेडगी, कधी विरोधाभास। आज आहे उद्या नाही कधीही संपेल प्रवास, आज आहे उद्या नाही कधीही संपेल प्रवास। प्रेम कसले कसला जिवाळा, प्रेम कसले कसला जिवाळा का निधडा हव्यास। वा, प्रेम कसले कसला जिवाळा का निधडा हव्यास। मोकळा समास ढाकळा प्रवास, मोकळा समास ढाकळा प्रवास। प्रतिबिंब नाही जास, प्रतिबिंब नाही जास, कसला समाज कोणते विकल्प। एक क्रमशः उपन्यास, एक क्रमशः उपन्यास। तर आंधळे संकेत या शीर्षकाखालील खूप गहिरे असे भाव मांडणारी सरांची ही रचना होती की तू आणि मी काहीसे कृत्रिम सांकेतिक प्रेम बंधनात, उरेल का काही अस्तित्व मिटल्यावर स्मृती सुमनात। खरच उरेल का काही अस्तित्व मिटल्यावर स्मृती सुमनात। तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली सरांची ही रचना होती श्रोते हो। आणि पुढच्या आपण एका दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये सौ मीना निंबा पाटील मॅडम यांनी धुळे येथून सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे। सौ मीना निंबा पाटील मॅडम लिहित आहेत धुळे येथून। मॅडमनी लिहिलंय की साक्ष ठेवूनी मावळत्या दिनकरा प्रिय माझ्या दिलाचा पाकरा, साक्ष ठेवूनी मावळत्या दिनकरा प्रिय माझ्या दिलाचा पाखरा। जोडोनी तुझ्या माझ्या करा, जोडोनी तुझ्या माझ्या करा, मना मनाच्या हृदयाशी जुळल्या तारा, मना मनाच्या हृदयाशी जुळल्या तारा, हृदयाशी जुळल्या तारा। वा वा, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते हो की साक्ष ठेवूनी मावळत्या दिनकरा प्रिय माझ्या दिलाच्या पाखरा, जोडोनी तुझ्या माझ्या करा, मन मनाच्या हृदयाशी जुळल्या तारा। तर मना मनाशी जुळलेल्या हृदयाच्या तारा छेडणारी ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो। आणि दुसऱ्या पुढच्या चारोळीमध्ये सौ मीना पाटील मॅडम यांनी धुळे येथून लिहिलंय। सौ मीना पाटील मॅडम लिहित आहेत धुळे येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की जेथे कर माझे जुळती तारा हृदयाच्या छेडीती, जेथे कर माझे जुळती तारा हृदयाच्या छेडीती। दिलाच्या गुलाबी प्रवाहात, दिलाच्या गुलाबी प्रवाहात दोन मने तृप्त होऊनी नाती, दोन मने तृप्त होऊनी नाती। वा, तर जेथे कर्माचे जुळती तारा हृदयाच्या छेडीती। वा, आणि दिलाच्या गुलाबी प्रवाहात दोन मने तृप्त होऊनी नाती। आणि दोन मन जेव्हा तृप्त असतात तेव्हा ते प्रेम सार्थकी लागतं। प्रेमामध्ये दोन्ही मन तृप्त असणं गरजेचं असतं। खूप वेळा श्रोते हो आपण पाहतो की प्रेम हे स्वार्थापोटी केलं जातं, प्रेम हे फायद्यासाठी केलं जातं, प्रेम हे काहीतरी मिळवण्यासाठी केलं जातं। आणि अशा वेळी एक मन भलेही तृप्त होत असेल परंतु एक मन मात्र दुखावत असतं। आणि जर का दुसरं मन तृप्त नसेल तर त्या प्रेमाला अर्थ उरत नाही, तो प्रेमाचा प्रवास हा कडेपर्यंत जात नाही। तो प्रेमाचा प्रवास हा मध्येच खंडित होतो आणि दोघं दोनटोकाला निघून जातात. ते प्रेम नसतं, तो एक क्षणिक जिव्हाळा असतो, तो एक क्षणिक प्रवास असतो, तो एक क्षणिक प्रेमाचा शिडका वाजतो. परंतु जे प्रेम गहिरं असतं, जे प्रेम ज्याची डेप्थ खूप गहिरी असते, ज्या नात्यामध्ये निस्वार्थ भाव असतो, ज्या नात्यामध्ये त्याग असतो, समर्पण असतं, ज्या नात्याला फक्त देणं माहीत असतं, ते प्रेम आणि ते नातं हे कधीच तुटू शकत नाही का श्रोते हो. आणि अशा नात्यामध्ये दोन मनंसुद्धा खूप तृप्त असतात. कारण हा जगाचा नियम आहे की तुम्ही जेवढं द्याल त्याच्या रिटर्न कैक पटीने तुमच्याकडे परत येईल, आणि तुम्ही जे द्याल तेच तुमच्याकडे परत येईल. काय द्यायचं आणि काय घ्यायचं हे पूर्णतः आपल्यावर असतं. अशी ही नाती आणि असा हा नात्यांचा हवा असा प्रवास, या नात्यांच्या हळव्या आणि नाजूक प्रवासावर आपण सुंदर असं चित्र दिलेलं होतं. आणि त्या चित्राच्या अनुषंगाने आपल्या साहित्यिक मान्यवरांनी भरभरून असं लिहिलंय. आपले साहित्यिक मान्यवर एवढे प्रतिभावंत आहेत की त्यांना कोणताही शब्द द्या, कोणतंही चित्र द्या, ते आपल्या लेखणीच्या कुंचल्याने एक अप्रतिम अशी रचना तयार करतात, जशा आजच्या शोमध्ये होत्या. परंतु श्रोते हो, आजच्या शोची वेळ समाप्त होते आणि मला तुमची रजा घ्यावी लागणार आहे. खरं तर प्रत्येक वेळी जशी तुम्हाला उत्सुकता आहे तशी मला सुद्धा उत्सुकता असते की कधी एकदा रविवार येतो आणि कधी एकदा मी तुमच्याशी गप्पा मारायला येतो, तुम्हाला भेटतो, तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करतो आणि आपल्या श्रोत्यांसोबत गप्पा मारतो. परंतु रविवार येतो, शो सुरू होतो, तुमच्या अप्रतिम रचनांचं सादरीकरण करता करता कळतच नाही की वेळ कधी संपली. म्हणून आजच्या शोची सुद्धा वेळ संपते, घड्याळ मला खुणावते आणि आजच्या शोप्रती मी तुमची रजा घेतोय. पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईन पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता एका नवीन विषयासह, नवीन मान्यवरांसह. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणे आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जीवाचा प्रश्न, गाणी ऐकताना ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजच्या भागामध्ये आपण कोणतं वाद्य जाणून घेणार हे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. सुरुवातीला आम्ही ज्या वाद्याची ट्यून वाजवली त्या वाद्याचं नाव आहे पियानो. आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती स्मिताताईंकडनं जाणून घेणार. स्टुडिओमध्ये स्मिताताईंचं मी स्वरसंध्या ह्या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: स्मिताताई, आज आपण पियानो या वाद्याविषयी अधिक माहिती तुमच्याकडनं जाणून घेणार होतो, त्या अनुषंगाने पियानो बद्दल अधिक माहिती जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, आपण स्वरसंध्या मालिकेत असं करतो की एक वाद्याची थोडक्यात माहिती घेतो आणि त्या वाद्याचा वापर केलेली हिंदी मराठी गाणी ऐकतो. तसंच आपल्या श्रोत्यांना म्युझिक थेरपीच्या दृष्टिकोनातनं कानसेन कसं बनायचं, म्हणजे संगीत कसं ऐकायचं हे सांगतो. अर्थात आजारी माणसांनी डॉक्टरकडे तर जायलाच पाहिजे बरं का, पण आपल्या स्वरसंध्या कार्यक्रमातल्या कानसेनांना हे नक्की समजून येतं की संगीत आपल्या मनावर कसा चांगला परिणाम करतं आणि कठीण परिस्थितीत किंवा कठीण मनस्थितीतून बाहेर पडायला संगीत कशी मदत करतं. तर श्रोते हो, आज आपण कोणत्या वाद्याची माहिती घेत आहोत ते ऋषीने सांगितलंच आहे तुम्हाला. आजचं वाद्य आहे पियानो. तर ऋषी, आजच्या कार्यक्रमात आपण कोणती कोणती गीतं ऐकवणार आहोत त्याची एक छोटीशी झलक श्रोत्यांना देना.
0: हो नक्कीच सई. चला तर मग आज आपण आजच्या भागात कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत त्याची झलक आता तुम्हाला देतोय. तर तो 1971 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका कादंबरीवरून रूपांतरित करण्यात आला होता? दुसरं, 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका हिंदी चित्रपटाचा रूपांतरित होता? नंबर 3, 1961 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता. नंबर 3, 1968 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपटामधील असे कोणते गाणे होते ज्या गाण्यामुळे त्या गायकाला 16 फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्व गायक पुरस्कार मिळाला होता? अशा अनेक गाणी आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. काही आपला एक भाग हार्मोनियम म्हणजेच पेटीवरती झाला होता आणि पियानो दिसायला बऱ्यापैकी तसंच आहे असं वाटतं, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?
1: हो, तुझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे ऋषी, पण ते वरून दिसायला बरं का, थोडासा पेटी म्हणजे हार्मोनियम सारखा पियानो दिसतो हे खरं, पण तो असतो फक्त त्याचा कीबोर्ड. त्यावरती काळ्या आणि पांढऱ्या सुरांच्या पट्ट्या असतात, पण हार्मोनियम हे सुशीर वाद्य आहे, म्हणजेच तिथे भात्यानी हवा ओढून स्वर काढले जातात. तर पियानो मध्ये आतमध्ये स्ट्रिंग्स असतात बरं का, म्हणजे तारा, आणि ती तार आघात करून वाजवली जाते. त्यामुळे पियानोचा वापर ठेका किंवा रिदम यासाठी पण केला जातो. पण ऋषी, अजून पुढे जाण्याआधी एक मराठी गीत आपल्या श्रोत्यांना ऐकव ना.
0: होत आहे नक्कीच. त्यांनी सांगितले त्या भागाच्या पहिल्या गाण्याची सुरुवात आपण मराठी गाण्यापासून करतोय. तर श्रोतो, संगीताच्या दुनियेत काही आवाज असे असतात जे काळाच्या पलीकडे जाऊन मनात घर करतात. असाच एक आवाज म्हणजेच महेंद्र कपूर यांचा. त्यांचा आवाज अजूनही रेडिओवर, टीव्हीवर आणि लोकांच्या आठवणीत तसाच घुमतो आहे. त्यांनी मराठीतही अनेक गाणी गायली. असंच एक रसिकांच्या मनावर कोरलं गेलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत अपराध ह्या चित्रपटातलं गाणं असून रमेश देव यांच्यावर चित्रित झालेले गाणे आहे. मधुसूदन कोलटकर यांनी लिहिलेलं आणि एन दत्ता यांचं संगीतबद्ध केलेलं हे गाणं आहे. हे गीत गेले कित्येक वर्ष आपल्या मनात घर करून राहिले आहे. श्रोत्यांच्या लक्षात आलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत सुरतेची छेडिता, गायलंय अर्थात महेंद्र कपूर यांनी. चला तर मग ऐकूयात हे पुढचे मराठी गीत.

0: दिवशी या पियानोची रचना भरपूर कॉम्प्लिकेटेड असते बर का, आणि ग्रँड पियानो आणि अपराईट पियानो असे प्रकारही पाहायला मिळतात. सध्याची पिढी जे कीबोर्ड वाजवते तो पियानो नाही, दिसायला तसाच असतो पण तो डिजिटल स्वरूपाचा असतो. जास्तीत जास्त सिनेमात जो पाहायला मिळतो ना तो पियानो असतो, ग्रँड पियानो. आठवून पहा, त्याचं एक असं तिरकं लाकडी कव्हर असतं आणि त्याच्या मागे समोरून आणि वेगवेगळ्या अँगलनी कॅमेरा फिरवून शूटिंग केलेलं असतं. त्यात एक फ्रेम अशी हमखास दिसते की नाही, की त्या वाजवणाऱ्या माणसाचा चेहरा त्या स्लॅन्टिंग कव्हरच्या मागून दिसतो. प्यार दिवाना होता है हे गाणं आहे ना, त्याची सुरुवातच होते अशी की हिरो राजेश खन्ना पियानो वाजवत असतो, समोर हिरोईन आशा पारेख उभी असते आणि गाण्याची सुरुवात होते. ती पहिली फ्रेम अगदी तशीच आहे की राजेश खन्ना यांचा चेहरा त्या स्लॅन्टिंग कव्हरच्या मागून दिसतो.
1: छान सांगितलं श्रोतो, त्यांनी आता उचललंच आहे. तर श्रोतो, 1971 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते कटी पतंग. हा चित्रपट गुलशन नंदा यांच्या कटी पतंग नावाच्या कादंबरीवरून रुपांतरित करण्यात आला होता. ती कादंबरी कॉर्नेल वुलिशची यांच्या आय मॅरिड अ डेड मॅन या कादंबरीवर आधारित होती. या चित्रपटामधील किशोर कुमार यांनी गायलेली दोन गाणी ही खूप प्रसिद्ध होती. त्यापैकी एक गाणे आता आपण ऐकणार आहोत. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचा सुरुवातीचा सीन असा होता की एका पार्टीमध्ये हिरो अर्थात राजेश खन्ना पियानो वाजवत आहेत आणि हिरोईन अर्थात आशा पारेख या एका टेबलापाशी उभ्या राहून पियानो वादन करत गाणी म्हणणाऱ्या राजेश खन्ना यांच्याकडे पाहत आहेत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन आणि स्वरसाज चढला आहे किशोर कुमार यांनी. मूळ पियानोचे जे वादक आहेत ते वादकाचं नाव आहे माईक मचाडो. चला तर मग ऐकूयात हे सुरेख गाणं. गाण्याचे बोल आहेत प्यार दिवाना होता है.

0: वाह, काय सुंदर होतं हे गीत. तर श्रोते हो, पियानोची अजून एक खासियत म्हणजे याचे सूर दोन्ही हात वापरून वाजवतात. सामान्यप्रमाणे आपले दोन्ही हात एकाच प्रकारे हलतात ना, त्यामुळे दोन्ही हातांनी वाजवली जाणारी जी वाद्य असतात ना, ती थेरपीच्या दृष्टीने खास मानली गेली आहेत. कारण वादकाचं संपूर्ण लक्ष तिकडे गुंतवावं लागतं, नाहीतर ते वाद्य तुम्हाला बरोबर वाजवताच येत नाही. त्यामुळे माइंडफुलनेस टूल म्हणून अशा वाद्यांचा थेरपिस्ट खूप छान उपयोग करून घेतात. पण त्याविषयी आपण पुढे बोलूयाच. श्रोत्यांना आवडेल असं एक गीत आता आपण आधी ऐकूया. काय ऋषी?
1: नक्कीच ताई. श्रोते, 1966 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते बहारे फिर भी आएगी. हा चित्रपट 1937 साली प्रदर्शित झालेल्या एका हिंदी चित्रपटाचा रूपांतरित होता. त्या चित्रपटाचे नाव होते प्रेसिडेंट. सुरुवातीला चित्रपटामध्ये गुरुदत्त यांनी भूमिका केली होती, त्यांच्या जागी धर्मेंद्र यांनी भूमिका साकारली आणि गुरुदत्त यांच्या मृत्यूमुळे चित्रपटाचे पुन्हा चित्रीकरण करण्यात आले. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार होते लालजी पांडे म्हणजेच अंजान, संगीतकार ओपी नयर आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत आपके हसीन रुख पे. चला तर मग ऐकूयात बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की थेरपीमध्ये सुद्धा हे वाद्य वापरलं जातं, तर हे वाद्य कसं वापरतं हे जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: आपण आतापर्यंत दर भागाचे सांगतोय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घेतली जाते. त्यासाठी थेरपिस्टचा सल्ला घ्यावाच लागतो. पण स्वरसंध्या या कार्यक्रमातनं आपण श्रोत्यांना हे सांगतो की बरेच आजार ताणतणावातून निर्माण होणारे असतात. हा ताण हलका करायला संगीत ऐकणं, वाजवणं आणि स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते आपण करू शकतो. गायन वादन करताना काय होतं की मनातले कोंडलेले ताण सुरांच्या वाटे मोकळे व्हायला लागतात. आता आपण असं गाणं श्रोत्यांसाठी निवडलंय ज्यामुळे सगळ्या माणसांच्यात आपण एकटं फील करतोय असं वाटणाऱ्या माणसाच्या भावना व्यक्त करता येतील. पण पियानोवर थोडा हलक्या फुलक्या चालीत ते बांधलं असल्यामुळे ज्याला असा एकटेपणा वाटतोय असा श्रोता पण या विचारांकडे खेचला जाईल की चालायचंच, आपण आहोतच क्राऊडपेक्षा वेगळे, पण म्हणून काय झालं, यात खूप मनावर घेण्याजोगं इतकं काय आहे.
0: खूप छान माहिती आज श्रोतांपर्यंत पोहोचत आहे. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातले चौथे गाणं ऐकायची. 1961 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्या चित्रपटाचे नाव होते माया. माया हा चित्रपट असली नकली या चित्रपटाच्या फक्त एक वर्ष आधी म्हणण्यात आला होता, पण त्याची कथा अगदी सारखीच होती. संगीतकार सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या गाण्यांमुळे माया हा चित्रपट खूप हिट झाला आणि चित्रपटाला खूप पसंती पण मिळाली. त्यापैकीच एक गाणं आपण आता ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत कोई सोने के दिलवाला. चला तर मग ऐकूयात माया या 1961 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: आता ही आतापर्यंत आपण जी काही गाणी ऐकवली ती सगळी हलक्या फुलक्या गाण्याचीच वापरली. हा जे पुराणे वाद्य आहे ते उडत्या चालीच्या हलक्या फुलक्या गाण्यांनाच वापरलं जातं का, काय सांगाल?
1: नाही नाही असं काही नाहीये. पियानो हे अगदी सर्व गुण संपन्न वाद्य आहे आणि त्यावर आपण सगळे मूड्स अगदी छान पकडू शकतो. आता एक असं गाणं ऐकवते जिथे प्रियकराला सोडून त्याची प्रेयसी निघून गेली आहे, म्हणजे आजच्या भाषेत झालाय ब्रेकअप. हृदय पिळवटून गेलंय आणि ते दुःख सहन करण्याची ताकद हिरो मिळवत आहे पियानोच्या साथीने. आणि सूर आहेत राग शिवरंजनीचे.
0: श्रोता आता वेळ झाली आपलं पाचवे गाणं ऐकायची. 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते ब्रह्मचारी. या चित्रपटामध्ये 6 गाणी होती, त्यापैकी 3 गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली होती. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्यामुळे त्या गायकाला 16 फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला होता. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन आणि स्वरसाज चढवला आहे महम्मद रफी यांनी. हे गाणे पियानोवर ज्या मूळ वादकाने वाजवले होते त्या मूळ वादकाचे नाव होते रॉबर्ट कोरिया आणि गाण्याचे बोल आहेत दिल के झोरो के में. चला तर मग ऐकूयात ब्रह्मचारी या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: श्रोते हो, पियानो या संदर्भातली अधिक माहिती आपण स्मिताताईंकडनं जाणून घेणार आहोत. 1963 साली विषय झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची एक मल्याळम चित्रपटामध्ये पुनर्निर्मिती करण्यात आली होती हे आपण जाणून घेणार आहोत. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत राहा स्वर संध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी राहा, आनंद लुटा. श्रोते हो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी राहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: तर श्रोते हो, ब्रेक पूर्वी ब्रेकअपचं दुःख व्यक्त करणारं गीत आपण ऐकलं होतं, ते होतं पियानोच्या साथीनी। आणि ब्रेक नंतर पण ब्रेकअपचं दुःख व्यक्त करणारं म्हणजे अर्थातच हाच मूड पुन्हा पकडून आपण पुढचं गीत ऐकतोय। आता या गीतात प्रेमभंग झालेला हिरो म्हणतोय की जे घडलंय त्याचा स्वीकार करणं हाच आता उपाय, आणि तडजोड पण कशी करायची तो प्रेयसीला पण सांगतोय की वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा।
3: श्रोतो, 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते गुमराह। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला। त्या चित्रपटाची पुनर्निर्मिती 1970 साली मल्याळम चित्रपटामध्ये करण्यात आली होती, त्याचे नाव होते पिवाहिथा। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार होते साहिल लुधियानवी, संगीतकार होते रवी शंकर शर्मा म्हणजेच रवी, आणि स्वरसाज चढवला आहे महेंद्र कपूर यांनी। आणि गाण्याचे बोल आहेत चलो एक बार फिर से अजनबी बन जाए। चला तर मग ऐकूया गुमराह या चित्रपटामधलं पुढचे गीत।

0: ब्रेकच्या आधी आणि ब्रेक नंतर दोन्ही गाणी आपण प्रेमभंगाच्या संदर्भातली लावलीत.
1: हो, पण दोन्ही गाणी कशी होती की आलेल्या परिस्थितीचा स्वीकार, समजूतदारपणा, समोरच्यानी वादा निभावला नाही म्हणून ना नकारात्मकता, ना नैराश्य, ना आत्महत्या, की समोरच्याचा बदला घेण्याची भावना सुद्धा नाही. भावनांचं योग्य प्रोसेसिंग आणि त्यांना कोंडून न ठेवता केलेला त्यांचा निचरा म्हणजेच व्हेंट. पण ऋषी, आता पुढचं गाणं खरंच गंभीर नको बरं का. आता प्रेमाचं गीत ऐकूया का?
0: श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सातवे गाणे ऐकायची. श्रोतो, 1949 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते अंदाज. जोपर्यंत राज कपूर यांच्या बरसात ह्या चित्रपटाने विक्रम मोडला नव्हता, तोपर्यंत अंदाज हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. दिलीप कुमार आणि राज कपूर एकत्र पडद्यावर दिसणारा अंदाज हा एकमेव चित्रपट होता. या चित्रपटामध्ये 10 गाणी होती आणि त्याची लेंथ बघा श्रोतो, 32 मिनिट 58 सेकंदाची ही सगळी गाणी होती. त्यापैकी 9 गाण्यांचे गीतकार होते मजरू सुलतानपुरी आणि एका गाण्याचे गीतकार होते प्रेम धवन. जे गाणे आता आपण ऐकणार आहोत त्या गाण्याचे गीतकार होते मजरू सुलतानपुरी, संगीतकार होते नौशाद अली आणि स्वरसाज चढवला होता मुकेश यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत, तू कहे अगर जीवन भर. चला तर मग ऐकूयात अंदाज या चित्रपटामधले पुढचे गीत.

0: आतापर्यंत असं माझ्या लक्षात आलेलं आहे की आज आपण ऐकवलेल्या सगळ्या गाण्यांमध्ये हिरो अर्थात पुरुष गायकांचीच गाणी ऐकवली गेली आहेत. असं एखादं गाणं तुम्हाला आठवत आहे का की ज्याच्यामध्ये स्त्रीने गायलेलं आहे आणि स्त्रीनेच ही भूमिका निभावली आहे, असं एखादं पियानोचं गाणं आठवत आहे का तुम्हाला?
1: हो हो आठवतंय ना. पहा बरं ओळखता येत आहे का? गाण्यात प्रियकर राज कपूर जिन्याच्या पायऱ्या उतरून निघून चाललाय आणि त्याचवेळी प्रेयसी नूतनचे हात फिरतायत पियानो वरून. स्वरसाथ चढवलाय लता मंगेशकर यांनी. ओळखता येतय?
0: हो हो नक्कीच. चित्रपट आहे अनाडी, संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार आहेत शैलेंद्र आणि आवाज अर्थातच लता मंगेशकर. बोल आहे तेरा जाना, दिल के अरमानों का लूट जाना. यातली कोई देखे यावरची सुरावट अशी आहे की हृदय किती वेवटून गेलंय ते सुरांमधून व्यक्त होत आहे. चला तर मग ऐकूयात अनाडी चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: ताई, पियानो मध्ये शास्त्रीय संगीत चांगला वाजलं जातं का?
1: हो तर, हे सर्व गुण संपन्न असं वाद्य आहे आणि याच्यात सगळ्या प्रकारचं संगीत वाजवता येतं. यातले मागच्या पिढीचे वेस्टर्न कलाकार बीथोवन तसंच मोझार्ट यांनी वेस्टर्न क्लासिकलमध्ये पियानो भरपूर प्रमाणात वापरलाय. खरे तर हे पश्चिमेकडूनच आलेलं वाद्य, पण भारतीय शास्त्रीय संगीत सुद्धा यावर उत्तम वाजतं बरं का. व्ही बलसारा यांचा राग भैरवी, राग चारुकेशी हे आज पण इंटरनेटवर ऐकायला मिळतात. आजच्या पिढीचे कलाकार उत्सवलाल हे पियानोवर उत्तम शास्त्रीय संगीत वाजवतात. कीबोर्ड म्हणायचं झालं तर मला नाव आठवतंय अभिजित पोहनकर यांचं. बॉलिवूड संगीत, भाव संगीत यात पियानो हे वाद्य असं मिसळून गेलंय ना की जणू अगदी मूळचा इथलाच साज असावा. लुई बँक्स यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. त्यांनी आर डी बर्मन बरोबर वाजवलाय पियानो आणि मोठ्या प्रमाणात स्वतंत्र वादनही करतात. ऋषी, सुरुवातीला जो तुकडा आपण ऐकला होता ना तो होता बीथोवन यांचा, आणि डॉक्टर सई भिडे आपल्याला पियानोवरती तो बीथोवन यांचा तुकडा आता वाजवून दाखवतील. तर ऐकवूया आपल्या श्रोत्यांना तो बीथोवन यांचा तुकडा.

0: वाह डॉक्टर सई भिडे यांनी खूप छान पियानोवरती तुकडा आपल्याला ऐकवलेला आहे. तर श्रोतो वेळकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या भागात आपण पियानो या वाद्याची माहिती ताईकडनं जाणून घेतली. काही पियानोच्या साथीने अजरामर झालेली हिंदी मराठी आणि वेस्टर्न गीते सुद्धा आपण आज ऐकलेली आहेत. तसेच मनावरचे ताण ज्याचे रूपांतर पुढे आजारात होऊ शकते ते काढण्यासाठी संगीत कसं ऐकायचं हे पण आपण म्हणजे थेरपीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्मिता त्यांनी आपल्याला आज समजावून दिलेलं आहे. आता वेळ आली आहे निरोप घेण्याची. जाता आता शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी सोडून जातोय. श्रोतो 1965 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे नाव होते तीन देविया. हा चित्रपट एका इंग्रजी कादंबरीकाराच्या लिखाणावर प्रेरित होता. त्या इंग्रजी कादंबरीकाराचे नाव होते डेव्हिड हर्बर्ट लॉरेन्स. तीन देविया या चित्रपटाची कथा एका कवीभोवती फिरते ज्याला तीन महिला आकर्षित करतात आणि एकीला आपला जीवनसाथी म्हणून निवडण्यासाठी संघर्ष करतात. जे लॉरेन्सच्या लेखनात आढळणाऱ्या एका प्रसंगावर म्हणजेच थीमवर आधारित होते. या चित्रपटामध्ये एकूण 6 गाणी होती. त्यापैकी 2 गाणी ही रेफी साहेबांनी गायली होती तर 4 गाणी ही किशोर कुमार यांनी गायली होती. संगीतकार एस डी बर्मन, गीतकार मजनू सुलतानपुरी आणि सरोदसाज सोडलेला अर्थात किशोर कुमार आणि श्रोतो जे मी शेवटचं गाणं सोडते गाण्यामध्ये पियानोचे टिपिकल तिरपे कव्हर उघडून गात आहेत देवानंद. कदाचित तुम्ही श्रोत्यांना ओळखलं असेल की मी कोणतं शेवटचं गाणं सोडून चाललोय. गाण्याचे बोल आहेत ख्वाब हो तुम या कोई हकीकत. पुढच्या भागात आपण स्मिता ताईंकडनं पियानो बद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा आनंद लुटा.

0: चलिए अब अपने एक्सपर्ट जी से कुछ विशेष बातें जानते हैं वासुदेव बलवंत फड़के जी के बारे में।
1: नमस्कार, मी भक्ति बर्वे। अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये रमणारी किंवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना नैतिक शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी त्यांच्याकडे जाणारी शाळांमध्ये जाणारी मंडळी वासुदेव बळवंत फडके भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्य जनक म्हणून ज्यांची ओळख आजही आपल्याला आहे असे वासुदेव बळवंत फडके सिंहासारखंच व्यक्तिमत्व आणि म्हणून भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी पहिली डरकाळी फोडली ती पण वासुदेव बळवंत फडक्यांनीच। खरं तर सांसारिक जीवन जगत असताना जीवनातील ध्येय फक्त एकच स्वराज्य ठेवणं ही तशी सोपी गोष्ट नव्हे, परंतु या शिरढोणच्या कर्नाळा किल्ल्याच्या येथे राहणाऱ्या वासुदेव बळवंत फडक्यांना बाळकडूच मुळी देशभक्तीचं राष्ट्रप्रेमाचं स्वराज्याचं आणि बलिदानाचं मिळालेलं होतं। याचं कारण हेही असावं की कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी वासुदेवांचे आजोबा यांच्याकडे होती आणि म्हणून त्या भूमीचं पण ते वैशिष्ट्य त्यांच्या रगारगात त्यांच्या रोमारोमात भिनलेलं होतं। पुना हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजीचं अतिशय उत्तम असं शिक्षण घेतलं आणि 1857 उठावानंतर इंग्रजांच्या विरोधात त्यांनी पहिली सिंह गर्जना केली। स्वदेशीचं व्रत हाती घेतलेले असे हे पहिले जनक आणि यातूनच फडके स्वदेशी संस्थेचा जन्म पुणे येथे झाला। पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूटमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर कसा करायचा याचं शिक्षण देण्यात येत होतं। तसंच भावे स्कूलची स्थापनाही त्यांनीच केली। त्यांच्यातील देशभक्तीच्या ज्योतीने मशालीचे रूप तेव्हा घेतले जेव्हा 1870 सुमारास भारतात प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता, ज्यामध्ये हजारो माणसांचे बळी गेले, पण ब्रिटिशांना मात्र त्याची जराही तमा नव्हती। त्यांची अय्याशी सुरूच होती। त्यांनी दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी राणी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्तानची साम्राज्ञी ही पदवी देण्यासाठी दिल्लीत खूपच मोठा सोहळा आयोजित केला होता। मग मात्र वासुदेव बळवंत फडके स्वराज्य प्राप्तीच्या ध्येयाने अक्षरशः झपाटून उठले। त्यांना समजलं की केवळ व्याख्यान देऊन लेख लिहून इंग्रजांना सुधरवता येणार नाही आणि अखेर या दुष्काळानंतर आपल्या देशवासियांची दयनीय अवस्था बघून त्यांनी शस्त्र हाती घेतलं। शिवरायांचा गनिमी कावा त्यांनी स्वीकारला। कारण काय तर त्यावेळच्या भारतातील धनाढ्य लोकांनी वासुदेव बळवंत फडके यांना आर्थिक मदत द्यायची सर्वार्थाने नाकारलं। मग त्यांनी ठरवलं स्वराज्यासाठी काहीही आणि म्हणून लुटीच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांचे खजिने लुटायला आणि धन जमा करायला सुरुवात केली। जणू काही हे व्रतच घेतलं त्यांनी आणि म्हणून त्यांना दरोडेखोर म्हणून त्यावेळच्या अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्धी देण्यात आली। त्यांना पकडण्यासाठी काही बक्षीस सुद्धा ब्रिटिश सरकारने जाहीर केली। शेवटी काय झालं, व्हायचं तेच, राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि कारागृहामध्ये डांबून ठेवून काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली।
0: एक्सपर्ट जी का बहुत बहुत धन्यवाद। मैं हूँ मनु और मेरे साथ साथ आप सुन रहे थे कहानी वासुदेव बलवंत फड़के जी की पुराने स्तंभ जी से। तो आज की क्वालिटी क्या आप यही सोच रहे होंगे ना? मैंने भी बहुत सोचा, आखिर इतनी सारी क्वालिटीज में चूज करना कितना मुश्किल होता है ना। तो आज की वैल्यू जो मैंने चूज की वो है पढ़ाई के प्रति समर्पणता। जबकि वासुदेव बलवंत फड़के जी के पिताजी चाहते थे कि वो पढ़ाई छोड़ के दुकान पे काम करने लगे, लेकिन फिर भी उन्होंने जॉब भी किया साथ में पढ़ाई भी की। कितनी एकाग्रता और समर्पण भाव हो तभी हम ये दोनों काम साथ में कर सकते हैं, है ना दोस्तों। 1857 की क्रांति के बारे में भी उन्होंने पढ़ाई करने के दौरान ही जाना। मतलब कि दोस्तों जब हम पढ़ाई करते हैं और लगन से करते हैं तो सिर्फ सब्जेक्ट की नॉलेज हमें नहीं मिलती बल्कि बहुत सारी अन्य नॉलेज भी उस दौरान हमें प्राप्त होती है जो कभी ना कभी हमारे लाइफ को एक नया एम ऑब्जेक्टिव दे सकती है और क्या पता हमें क्या सीखने को मिल जाए। मतलब अगर हमें सीखने का कोई भी रास्ता खुला दिखता है तो हमें सीखते रहना चाहिए। लाइफ इज ऑल अबाउट लर्निंग, ये मैंने सुना था कहीं, तो कुछ ना कुछ सीखते हमेशा रहना चाहिए चाहे हमारी उम्र कितनी भी क्यों ना हो। लेकिन सीखना कभी खत्म नहीं होना चाहिए। अगर सीखना खत्म हुआ तो लाइफ ना बोरिंग लगने लगेगी। कभी कभी हमें लगने लगता है मुझे सब आ गया, जैसे अगर मैंने संगीत में विशारद कर लिया या फिर स्पोर्ट्स में नेशनल लेवल पे खेल लिया या फिर कोई एक काम बहुत बार कर लिया तो ऐसा लगता है अब मैं इसमें परफेक्ट हो गया, ये परफेक्ट हो गई। लेकिन दोस्तों सीखने की भावना अगर जिंदगी से गई तो सच में असल एंजॉयमेंट चला जाएगा और शायद हमें लाइफ कभी कभी एमलेस भी लगने लगती है। तो इसलिए लाइफ का एम ऑब्जेक्टिव बना रहे तो लर्निंग की भावना भी बनी रहनी चाहिए क्योंकि जिंदगी में बहुत कुछ है सीखने को, है ना। तो आप भी मेरी तरह कुछ ना कुछ सीखते रहिए और फिलहाल मिलूंगी आपसे इजाजत, फिर मिलेंगे पुराने स्तंभ जी के साथ। तब तक आप सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार रसिक हो, स्वागत आहे आपलं आपल्या शोमध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे शुभांगी। मित्रांनो, जीवनाच्या टप्प्याटप्प्यात रंग भरत असताना अचानक आपण थांबतो। खरं तर असं होऊ नये म्हणूनच आजचा आपला हा विषय, तो म्हणजे निंदकाचे घर असावी शेजारी। तसं पाहिलं तर निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, बरं का? ते म्हणजे आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे अशुभचिंतक। ते आपण बघणारच आहोत। पण निंदेवरून आठवलं, आपण केलेल्या प्रत्येक कर्माची प्रशंसा व्हावी असे प्रत्येकाला वाटते, परंतु कधी कधी त्या कर्मामध्ये काही कमतरता सुद्धा असू शकते। परिणामी आपल्या कार्याची निंदा होऊ शकते, बर का? म्हणूनच आपण निंदा ऐकण्याची देखील तयारी ठेवली पाहिजे। सदैव लक्षात ठेवा की जिथे प्रशंसा होते तिथे काही जणांकडून निंदा सुद्धा होणारच। तसा विचार केला तर आपण केलेल्या कामातील चुका आपण स्वतः सहजपणे काढू शकत नाही, बरोबर ना? कारण ते काम आपल्या बुद्धीप्रमाणे बरोबरच असतं। परंतु जर एखादी दुसरी व्यक्ती त्यातील चुका दाखवित असेल तर त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे। एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीचे मनापासून आभार देखील मानले पाहिजेत। मित्रांनो, जसे एखाद्या विद्यार्थ्यांचा पेपर शिक्षक तपासून देतो की नाही, त्यातील चुका दाखवतो, त्यावेळीच विद्यार्थ्याला आपली चूक लक्षात येते व ती तो सुधारू शकतो। तसाच आपला निंदक हा सुद्धा एक प्रकारे आपला शिक्षक आहे, त्यामुळे त्याचा तिटकारा न करता त्याला धन्यवाद दिले पाहिजे। लक्षात ठेवा की गुलाबाची सुगंधी फुले येण्यासाठी त्या रोपट्याला दुर्गंध येणारी खते घालावी लागतात, हे तर आपण प्रॅक्टिकल जिवंत उदाहरण पाहतो। त्याचप्रमाणे निंदा, ग्लानी व अपमान या गोष्टी आपल्या जीवनात खताचे काम करतात। जेव्हा आपण या खतामधून सुद्धा सकारात्मक चिंतन करीत राहू तेव्हाच आपल्या जीवनात सद्गुण रूपी सुगंधी फुले येतील। तात्पर्य म्हणजे आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी निंदारूपी खत गरजेचे आहे, बर का? गुलाबाला सुवासिक बनविण्यासाठी त्यावर सतत सुगंधी द्रव्याचा शिडकाव करीत राहिलो तर ते रोपटे मरून जाईल। तसेच एखाद्याच्या कार्याची सातत्याने केवळ प्रशंसाच करीत राहिलो तर त्याची प्रगती खुंटते, त्याला आपल्याला आपल्या दोषाची जाणीवच होणार नाही। त्यामुळे निंदक हाच आपला खरा मित्र आहे आणि अशा मित्रांची अधून मधून अवश्य भेट घ्यावी, कारण निंदा आपल्याला जागृत करते, जागी ठेवते आणि प्रशंसा आपल्याला झोपविते। म्हणूनच जिथे आपली प्रशंसा होत असेल तेथून कान बंद करून निघून जा। प्रशंसा एखाद्या फुगवलेल्या फुग्याप्रमाणे असते जो कधीही फुटू शकतो, बर का मित्रांनो? या उलट आपली निंदा ऐकून जो स्वतःमध्ये परिवर्तन करतो, बदल घडवतो, तो परिस्थिती रूपी वादळामध्ये सुद्धा सफल बनू शकतो। दिवसेंदिवस त्याची प्रगती होत जाते। ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्यातील त्रुटी व कमतरता वर्णन करते तेव्हा आपल्या जीवनातील सफलतेचे दरवाजे आपोआप उघडतात, कारण त्या त्रुटी आपल्या जीवनातून काढण्याचा आपण प्रयत्न करतो। त्यामुळे निंदक हा आपला एक शिक्षक आहे, खरा मित्र व शुभचिंतक सुद्धा आहे। म्हणूनच निंदकाच्या इशाऱ्याला समजून जर आपण पुरुषार्थ केला, प्रयत्न केले, तर आपल्याला सफलता अवश्य प्राप्त होते। मित्रांनो, निंदा एखाद्या कडव्या औषधासारखी असते, बरं का? पिताना कडू वाटते
पण लाभ खूप होतो. सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कार्याची निंदा करते तेव्हा ती डायरेक्ट आपल्याला ऐकवत नाही. चार चौघात केलेली निंदा तर एखाद्या बाणाप्रमाणे हृदयामध्ये आघात करते. ती एखाद्या कडू कारल्यासारखी कडवट असते. पण अशा कडू कारल्याला पचविणे पण तितकेच महत्वाचे. त्यानेच आपण निरोगी बनतो. म्हणूनच आपली निंदा करणाऱ्याला नेहमी क्षमा करा. लक्षात घ्या, त्यांना क्षमा करा आणि पुढे चाला. मनामध्ये त्यांचे आभार माना, कारण त्यांनीच आपले दोष दाखवून एक प्रकारचा आरसा आपल्या पुढे ठेवला. आरसा आपल्या पुढे ठेवल्यामुळे आपण वेळेच्या आत त्याला सुधारू शकलो. मित्रांनो, या विषयाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरहंकारी बनून जो आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो ना, तोच आपल्या जीवनाला महान बनवू शकतो. आपण आधीही पाहिलं, निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे आपले विरोधी व अशुभचिंतक. या दोन्ही निंदा करणाऱ्यामध्ये मोठा फरक असतो. जो आपला शुभचिंतक आपल्या कामातील त्रुटी काढतो त्यामागे त्याचा सकारात्मक भाव लपलेला असतो. अशा शुभचिंतकाची निंदा ऐकून आपण जर स्वतःमध्ये परिवर्तन केले तर आपण जीवनात सफल बनू शकतो. परंतु आपला अशुभचिंतक जेव्हा आपली निंदा करतो त्यात मात्र घृणाभाव, वैरविरोध, नकारात्मक भाव सामावलेला असतो. त्याला असे वाटते की याने चांगले कर्म करणे सोडून द्यावे, याला त्यात असफलता प्राप्त व्हावी, अशा निंदकाकडे दुर्लक्ष केले पाहिजे बर का. त्याने केलेली निंदा ऐकून न ऐकल्यासारखे केले पाहिजे व आपण हाती घेतलेले चांगले काम निर्धाराने चालूच ठेवले पाहिजे. मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या निंदकापासून स्वतःला सावधान करणे अत्यंत गरजेचे. चला तर आता मला वाटतंय इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत भेटूयात.

नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभांगी आणि आपण कंटिन्यू करत आहोत आपला गोडसा टॉपिक निंदकाचे घर असावे शेजारी। तर मित्रांनो, निंदा तोच सहन करू शकतो जो निरअहंकारी आहे, म्हणजेच गर्व नसावा। आपल्याला कोणत्याही कलेचा, विशेषतेचा, गुणाचा वा कार्याचा अभिमान येता कामा नये। जर का अभिमान आला तर आपण जरा सुद्धा निंदा सहन करू शकत नाही बर का। अभिमानी व्यक्तीला म्हणजेच गर्विष्ठ व्यक्तीला निंदा ही अपमानाच्या रूपामध्ये अनुभवास येते आणि मग सारी खिटखिट सुरू होते। त्यामुळे निरहंकारी बनून राहणाराच आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःने परिवर्तन करू शकतो आणि आपले जीवन सफल करू शकतो। चला तर छोटीशी गोष्ट ऐकूयात। एकदा एका मूर्तिकाराला आपल्या कलेचा अभिमान जागृत होतो व त्याला वाटू लागले की माझ्यासारखा मूर्तिकार या दुनियेतच दुसरा कोण नाही। त्याला वाटले की आपण यमराजाला सुद्धा फसवू शकतो, म्हणून त्याने आपल्यासारख्या 10 मूर्ती बनविल्या आणि जेव्हा मरण जवळ आले तेव्हा त्या मूर्ती समवेत लपून बसला। इथे यमराज त्या मूर्तिकाराचे प्राण घेण्यासाठी आला, परंतु त्याला हे कळेना की यातील नेमका मूर्तिकार कोण आहे, कारण सर्वच एकसारखे दिसत होते। तेव्हा यमराजाने एक युक्ती केली। तो म्हणाला की हा मूर्तिकार किती चांगला आहे, फक्त त्याने एक चूक मात्र केली आहे। ते शब्द ऐकताच मूर्तिकाराचा अभिमान जागृत झाला। तो म्हणाला, कोणती चूक झाली महाराज, मी तर जगप्रसिद्ध मूर्तिकार आहे। असे बोलताच यमराज म्हणाला की मी तुलाच घेण्यासाठी आलो आहे। तात्पर्य म्हणजे अहंकारी गर्विष्ठ व्यक्ती जरा सुद्धा आपली चूक व निंदा ऐकून घेऊ शकत नाही। शेवटी लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जितकी आपण प्रगती करू तितके आपले विरोधक वाढू लागतात, परिणामतः निंदाही वाढत जाते। अशा वेळी निंदा करणाऱ्या व्यक्तींवर नाराज होण्याऐवजी त्यापासून काहीतरी चांगला धडा घ्या, तरच आपली सदैव उन्नती होत राहील। त्याचबरोबर आपली जीवनरूपी बाग, फुलबाग अनेक गुणरूपी फुलांनी जसे नम्रता, सहनशीलता, धैर्यता, मधुरता, हर्षित मुक्ता, दिव्यता इत्यादी दिव्य गुणरूपी फुलांनी फुलून जाईल। तर मित्रांनो, या विषयावरून काय लक्षात आलं बरं? ते म्हणजे निंदकाचे घर असावी शेजारी। चला तर आता इथे मी थांबवते आणि तुम्हाला तुमच्या रंगीत आयुष्यासाठी शुभेच्छा देते।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून आपल्याशी रोज संवाद साधत आहे। आपण मागच्या भागात पाहिलं की त्यांची गुरुभक्ती, गुरुवरची निष्ठा आणि गुरुसाठी सर्वस्व देण्याची तयारी इथपर्यंत आपण आलो होतो। माझ्या मायबाप श्रोते हो आणि रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, आज आपल्याला भागाच्या सुरुवातीला पुनश्च एकदा स्वामीजींचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन आपणाला सर्वांना वेगवेगळ्या उदाहरणांनी परिचित आहे। परंतु दक्षिणेश्वरी कालीमाते मंदिरात पतित स्त्रिया जातात, देह विक्रय करणाऱ्या स्त्रिया जातात, याबद्दलचा स्वामीजींचा विचार आणि त्याला त्यांच्या गुरुंनी दिलेले उत्तर आज आपण पाहू। दक्षिणेश्वरी कालीमातेच्या पवित्र मंदिरात वेश्या, दुराचारी हे शिष्यांच्या मते येतात। याऐवजी तीव्र नापसंती व्यक्त करणारे एका शिष्याचे पत्र त्यांना येथील वास्तव्यात आले। ते वाचून स्वामीजी अत्यंत कष्टी झाले। उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, अरे शिष्योत्तमा, देवालयात जाऊनही ही वेश्या, ही दुराचारी, हा उच्चवर्णी, हा नीचवर्णी, हा धनिक तर हा गरीब, हा दरिद्री, असे विचार ज्यांच्या मनात घोळतात असे सभ्य, कंसात अनेक प्रश्नचिन्ह, न आलेलेच बरे। मी प्रभुचरणी प्रार्थना करतो की शेकडो नव्हे तर हजारो वेशा पतिता त्या सर्व शक्तिमान मातेच्या चरणी आपल्या माथा टेकवीत आहे, मग एक सुद्धा सभ्य मंदिरात न आला तरी चालेल। वेशांना बघून कोणी नाक मुरडू नका। एखाद्या ढालीप्रमाणे उभे राहतात त्या शेकडो साध्वी स्त्रियांचे त्या रक्षणच करीत असतात। लंपटांपासून, वासनांदांपासून त्या आपले शरीर टिजभर पोटासाठी विकतात। चोरी त्यासाठी चोरी करतो। माता निस्वार्थ निरपेक्ष प्रेमच आपल्या बालकावर करीत असतात। या सर्वामध्ये सर्वत्र वास करीत असलेला ईश्वरच आहे। त्या दयाघन एकमेव ईश्वरास सदैव शरण जा। याच वास्तव्यात पाश्चिमात्य शिष्या सिस्टर ख्रिस्तीन च्या नजरेतून स्वामीजी, माझे गुरुदेव स्वामी विवेकानंद हे ज्यांच्या आसपास आहेत त्यांच्यात पूर्णतः या मिसळून जातात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात, हे करीत असताना स्वतःचे अस्तित्व विसरून जातात। अत्यंत मर्दानी पण विलोभनीय असे माझे गुरुदेव स्वामी विवेकानंदाचे व्यक्तिमत्व। सर्व धर्म परिषदेच्या व्यासपीठावर बसलेले आणि त्याचवेळी आपल्या वक्तृत्वाने सर्वांवर गारूड केलेले हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय। त्यांच्या तेजाने सर्व परिषदच तेजोमय होऊन गेली। त्यांनी अत्यंत सहजतेने भारतीय वेदांताचा संदेश श्रोत्यांना भारताची भारतीय संस्कृतीची महानता गरिमा त्याचे विविध पैलू त्यांचे मुखातून ऐकली आणि आम्हाला कळून चुकले की आम्हाला आमचे गुरु मिळालेले आहेत याबद्दल आमचा कधी भ्रमनिरा. स्वामीजींच्या याच वास्तव्यात ते अमेरिकेच्या ग्रामीण स्वामीजींचा एकाग्रता मनाची एकाग्रता ती आपण खोलीत नाग येऊन मागे डोईवर फणा काढून उभा राहिला हे बालवयात पाहिलं. पण आता जगविख्यात झालेल्या स्वामीजींची एकाग्रता अनुभवा. त्याला नदीच्या पुलावर उरून नदीत तरंगणाऱ्या अंड्याच्या टर्फलांवर आपल्या एअरगनने नेम धरून टर्फले उडवण्याचा खटाटोप चार युवक करत होते. परंतु वारंवार प्रयत्न करूनही एकासही एकाही टर्फलावर नेम साधता येत नव्हता. आपल्याला यात्रेमध्ये प्रदर्शनांमध्ये आठवत असेल की फुगे लावलेले असतात पडद्याला आणि तिथे एक छोटीशी एअरगन ठेवलेली असते. तुम्ही तो अमुक फुगा फोडला की बक्षीस. 7, 8, 10 शॉट केल्यानंतर कुठेतरी एखादा चुकून एखादा फुगा फोडता येतो. इथं स्वामीजींची एकाग्रता बघा. हे पाहून स्वामीजींना आपले हसू आवरेना. तेव्हा त्यातील एक युवक तिरमिरीत आधीच सगळे संतप्त झाले होते कारण एकही शॉट लागत नव्हता. म्हणाला हसायला काय होतं एवढं काही सोपंही नाही ते मग स्वतः करून दाखवा ना. आणि आव्हान स्वीकारणं हे तर स्वामीजींचं अत्यंत आवडतं काम. पण अडचण अशी होती की त्यांनी यापूर्वी एअरगन काय साधी गलोलही चालवली नव्हती. मग प्रथम त्यांनी विनम्रतेने त्या तरुणांना शालीनतेने नतमस्तक होऊन विचारलं की अहो ही गन पकडायची कशी चालवायची कशी नेम कसा धरायचा. या सर्व प्राथमिक बाबी त्यांनी लक्षपूर्वक त्या युवकाकडून समजून घेतल्या. म्हणजे एअरगन धरताना ती धरायची त्याचा दस्ता मागची बाजू खांद्याला पाहिजे डावा डोळा मिटलेला पाहिजे उजवा डोळा त्या काचेवर भिंगावर ठेवला पाहिजे आणि त्या भिंगातनं मग नेम धरला पाहिजे आणि नंतर चाप ओढायचा. ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या आणि समजून घेतल्या. नंतर युवकांनी सांगितल्यानुसार एअरगन धरली दस्ता खांद्या रेषेत सरळ रेषेत गन पवित्रा घेतला ट्रिंगरवर बोट ठेवले. त्यापूर्वी एअरगनच्या आयमधून एक डोळा मिटलेला दुसरा डोळा गनच्या आयवर यातून लक्ष्यावर म्हणजे तरंगत्या टर्फलावर नेम केंद्रित केला सूक्ष्म निरीक्षण केलं. निरीक्षणाद्वारे वाऱ्यामुळे पाण्यात येणारी छोटी लाटच त्याच वेळेला टर्फल हेलकावते याची नोंद घेतली. 2 मिनिटे डोळे बंद करून सर्व संकलित माहितीचं पुन्हा एकदा मनातल्या मनात आठवण केली स्मरण केले आणि मगच डोळा उघडून अंदाज घेऊन ट्रिंगरवर बोट डाबताच पहिला शॉट नेमकं एक टर्फल उडवलं. याच क्रमाने एकामागून एक शॉट प्रत्येक वेळेला लक्ष्याचा टर्फलाचा अचूक वेध असे करीत सर्व टर्फले अचूकरित्या उडवण्यात यश मिळाले. आता आश्चर्यचकित स्तंभित होण्याची पाळी युवकांवर होती. पण त्यातील एकास स्वामीजींनी आयुष्यातच प्रथम

असंही आयुष्य स्वामीजींनी आयुष्यातच प्रथम गण हाताळली आहे यावर विश्वासच बसेना, म्हणून त्याची प्रतिक्रिया, तुम्ही आम्हास फसवत आहात, तुम्हाला गण चालवता येत होती. परंतु स्वामीजींनी पुनश्च विनम्र भावाने म्हणाले, मित्रांनो मी कधीच खोटं बोलत नाही, मी आज प्रथमच गण चालवली आहे. पण हे तुम्हाला कसे काय शक्य झाले? त्यावर ते हळूवारपणे म्हणाले, मी प्रथम तुमच्याकडून तंत्र समजून घेतलं, नंतर त्या तंत्रानुसार लक्षवेध करण्यासाठी प्रथम मनास एकाग्र केले, मग लक्षवेध केला. थोडक्यात महत्वाचं काय आहे? मनाची एकाग्रता. या ठिकाणी मला धनुर्धारी अर्जुन, एकलव्य, नंतर कराटेपटू यांची आठवण येते. कारण अर्जुनाचाही लक्षवेध लक्षणीय होता, एकलव्याच्या लक्षवेधाबद्दल तर प्रश्नच नाही. चार बाण लागोपाठ सोडून कुत्र्याचं भुकणं बंद केलं, पण कुत्र्याच्या मुखाला इजा झाली नाही. आणि पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप यांना तर लहानपणापासून लक्षवेधाचं दिलं होतं की ध्वनिवेध, आवाजाच्या वेधाने ते बाण सोडायचे दोन्ही डोळ्यावर पट्टी बांधून. त्यासाठी हवी आहे मनाची एकाग्रता. पुढे हेच चार युवक जोपर्यंत स्वामीजी अमेरिकेत वास्तव्याला होते तोपर्यंत स्वयंपूर्तीने त्यांचे बॉडीगार्ड बनले, सुरक्षा रक्षक बनले. पहा, देश कुठलाही असो, धर्म कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, प्रांत कुठलाही असो, भाषा कोणतीही असो, पण स्वामीजींनी त्यांच्या टिंगल करणाऱ्या या तरुणाईला, त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चार युवकांना आपलं भक्त बनवलं, आणि ते लीनतेने नम्रतेने त्यांच्या सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले. स्वामीजींनी काही काळ साठी अमेरिकेतून आपला मुक्काम इंग्लंडमध्ये हलवला. इंग्लंडमध्ये ते वास्तव्यास होते. त्या ठिकाणचे त्यांचे दोन हजरजबाबी प्रसंग, हजरजबाबी म्हणजे समोरून वाक्य आल्यावर ताबडतोब त्वरित उत्तर देणे, तेही असं अचूक उत्तर देणं की गालात बसल्यापेक्षाही जास्त जोरात बसले असेल वाटेल, आणि ते उत्तर पटेलच असं असायचं. त्यांचा शिष्य ग्रंथालयातून इंग्रज साहित्यिकांचे जाडजूड ग्रंथ घेऊनही दोन दिवसातच ते ग्रंथ वाचून झाल्याने शिष्य परत दुसरे ग्रंथ घेण्यासाठी ग्रंथपालास मोठा प्रश्न पडला. एक एक ग्रंथ वाचायला चार चार दिवस लागतात, तीन दिवस तर कुठे गेले नाही, आणि हा शिष्य आपल्या गुरुसाठी चार पाच ग्रंथ घेणे. शिष्यास सांगितलं, मला तुमच्या स्वामींना भेटायचं आहे, जा त्यांना एकदा ग्रंथालयात घेऊन ये. शिष्याकडून निरोप मिळताच स्वामीजींचा त्वरित सकारात्मक अल्प वेळात हे अशक्य आहे असे म्हणताच स्वामीजींनी त्यांनी वाचून परत केलेल्या ग्रंथातल्या वाचून जे ग्रंथ परत केलेत त्यातल्या कुठल्याही ग्रंथातलं काहीतरी विचारावं असं सुचवलं. ग्रंथपाल विचारत होता, स्वामीजी पटापट उत्तरं देत होते. याचे कारण तीव्र स्मरणशक्ती. आणि रसिक प्रेमी मित्रांनो, माझ्या परमेश्वर श्रमान श्रोत्यांनो, या ठिकाणी मला आपले देशातील पहिले भारतरत्न, इंग्रजीत त्यांचा मी धडा शिकवलाय, त्यांचं जन्मदिनी आपण वास्तुशास्त्र दिन म्हणून साजरा करतो, ते डॉक्टर सर विश्वेश्वरय्या यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, ब्रिटिशांच्या काळात महाराष्ट्रात नाही तर या पुणे परिसरात जलसंपदाची अनेक प्रचंड कामं केलेली आहेत. तर यांचं ग्रंथालय इतकं संपन्न होतं, वयाच्या 90 जर त्यांना कोणी विचारलं, महाराष्ट्र पुणे परिसर पानशेतचा भाग या परिसरात अमुक अमुक धरण झालं, ठाण्याच्या इथं अमुक अमुक धरण झालं, तर त्याची माहिती तुम्ही मला सांगाल का? तर ते जिथं असेल तिथून सांगत, घरी जा, माझ्या ग्रंथालयाच्या खोलीत जा, कपाट क्रमांक अमुक, पडताळ क्रमांक अमुक, पुस्तकाचा क्रमांक अमुक, ते पुस्तक काढ आणि अमक्या पानावर त्या प्रोजेक्टबद्दल पूर्ण माहिती आहे. एवढी नव्वदीतली प्रचंड स्मरणशक्ती. आणि ते आपल्या भारतातले पहिले भारतरत्न होते. याच ग्रंथालयात स्वामीजींच्या एका पाठोपाठ विचारलेल्या प्रश्नाच्या सरबत्तींना स्वामीजींनी दिलेली लीलया उत्तरं, त्यांचं वाचन किती

अचूक आहे याची साक्ष देत होता। कारण मित्रांनो, स्वामीजींचं वाचन शक्ती फोटोजेनिक होती। म्हणजे आज आपण मोबाईलचा कॅमेरा, प्रत्येक जण आता फोटोग्राफर झालेला आहे, मोबाईलचा कॅमेरा आपण ऑन करतो आणि एका क्लिक सरशी समोर जेवढं दृश्य आहे त्यातल्या कणन कणन रेणून रेणून सगळं सगळं टिपलं जातं। तसं स्वामीजींनी पुस्तक उघडलं, दोन्ही पानं समोर धरली की एका काही क्षणात त्यांच्या मनामध्ये त्या पानातला मजकूरन मजकूर शब्दन शब्द संग्रहित व्हायचा, सुरक्षितरित्या आजच्या कॉम्प्युटरच्या भाषेत, संगणकाच्या भाषेत ती सगळी माहिती त्यांच्या मेंदूत कायमस्वरूपी लॉक व्हायची। याच ग्रंथालयात टेबलावर ग्रंथाची चळत होती आणि सगळ्यात वरती बायबल होता, तर तळाशी गीता हा ग्रंथ होता। सहजपणे ग्रंथपाल बोलून गेला, स्वामीजी पहा, आमचा धर्मग्रंथ सगळ्यात वर आहे बायबल, आणि तुमचा धर्मग्रंथ गीता तळाशी आहे, आमचा धर्मग्रंथ सर्वश्रेष्ठ म्हणून वर, आणि तुमचा त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच स्वामीजी पटकन उठले। थोडं थांबा हं, असं म्हणत चटकन तळाशी असलेली गीता त्यांनी ओढली। ज्या क्षणी त्यांनी तळाशी असलेला गीता ओढली, त्याच्या पुढच्या क्षणाला ती चळत धडधडधड करत खाली आली। सगळे ग्रंथ अस्ताव्यस्त पडले, बायबल तर कुठं पडला ते दिसत नव्हतं। त्यावर स्वामीजी म्हणाले, आलं का लक्षात आता, आमचा धर्म पायाभूत आहे आणि पाया भक्कम असेल तरच इमारत पक्की उभी राहू शकते, स्थिर राहू शकते। ग्रंथपालाचा चेहरा आरशात पाहण्यासारखा झाला। दुसरा प्रसंग रस्त्यातला आहे, ते नदी किनारी असलेल्या रोडवरून सायम ब्रह्मंतीला निघाले होते, संध्याकाळचा फेरफटका चालू होता। त्याच वेळेला त्या रस्त्यावरून अत्यंत तोकड्या कपड्यातील गौरांगना, हा त्यांचा नित्याचाच पोषक होता, वस्त्र कमी आणि अंग जास्त उघडं, रस्त्याने जात होत्या आणि स्वामीजी आपल्या नित्य वेशात, इतरांना तो बेंगरूळ वाटत होता, चित्रविचित्र वाटत होता, पायाच्या गुडघ्यापर्यंत घोळणारा तो अंगरखा, ती कफनी, तो भगवा पेटा, आणि अशा या बेंगरूळ रूपाकडे लक्ष जाताच त्या दोन तरुणी एकदम ओरडल्या इंग्रजीत, ओ सी हाऊ ही लुक्स व्हेरी शॅबी, द सेज हाऊ ही लुक्स व्हेरी शॅबी, ती ओरडली, चित्कारली की हा संत किती घाणेरडा दिसतोय, कुरूप दिसतोय, वरून कुचेष्टेचं हसू, त्यांना काय माहीत या संन्याशीबुवांना इंग्रजी येतं। स्वामीजींनी स्वतः सावरले आणि अस्खलित इंग्रजीत ते त्यांनी त्यांना फटकारलं, सिस्टर्स माइंड वेल, युअर सिव्हिलायझेशन इज टेलर मेड सिव्हिलायझेशन अँड माय सिव्हिलायझेशन इज बेस्ड ऑन कल्चर, ट्रूथ, नोबिलिटी अँड व्हॅल्यूज। क्षणार्धात दोघींचा चेहरा खरखन उतरला आणि खजिलतेने त्या म्हणायला लागल्या, ओ प्रिस्ट सॉरी सॉरी व्हेरी सॉरी। थोडक्यात, आमची संस्कृती शिंप्यांनी बेतलेल्या कपड्यावर नाही, तर आमची संस्कृती चारित्र्य, सत्य, सभ्यता याच्यावर आधारित आहे। असे होते हजरजबाबी स्वामीजी। रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे मायबाप श्रोते हो, मी पुन्हा एकदा सांगेल, आनंदी रहा, आनंद लुटा। आपण या भागात स्वामीजींच्या जीवनातला हजरजबाबीपणा अनुभवला, पुढच्या भागात आपण आणखी काय काय घडामोडी घडतायत हे पाहणार आहोत। तर पुन्हा तुम्हाला एकदा नम्र अभिवादन करून ह्या भागात या क्षणी थांबतो आणि आपला पुणेरी आवाज 107.8 FM यांच्या घोषवाक्यानुसार आनंदी रहा, आनंद लुटा।